0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
3: ऐकूया संत रामदास स्वामींची रचना, गायली आहे उषा मंगेशकर यांनी.

उषा मंगेशकर यांनी गायलेली संत रामदास स्वामींची रचना आपण ऐकली. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:13 झाली. कार्यक्रमात आता ऐकूया पारंपरिक रचना शंकुनाथ बुवा पडखेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली.

शंकुनाथ बुवा पडखेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक रचना आपण ऐकली. श्रुतीहो मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेली पारंपरिक रचना स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

0: कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेली पारंपरिक रचना आपण ऐकली. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:22 झाली आहेत. श्रोते आता ऐकूया कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ओवी गायन केलं आहे विद्या लिमय यांनी.

रघुनाथराव पेशवे म्हणजे गप्प बसणाऱ्यापैकी नव्हते. त्यांनी इंग्रजाशी संधान बांधून इंग्रजाशी करार केला होता की राज्यातला 6 आणे भाग तुम्ही घ्या आणि 10 आणे मला देऊन गादीवर बसवा. हा प्रस्ताव इंग्रजांनी मान्य करून आक्रमण करण्याच्या दृष्टीने 5 पलटणे 4 तोफा देऊन पापडसाहेब आणि इस्टूर फाकडा अर्थात कॅप्टन स्टुअर्ट्स याला बोर घाटात पाठवले होते. त्यांच्याशी सामना करण्यासाठी सुभेदार तुकोजी होळकर होळकरांच्या सैन्यासह गेले होते. 4 महिने झाले तरी कसलीच खबर बात नाही, वार्ता नाही. मातोश्रींना वेगळा संशय वाटू लागला.

बोरघाटातील युद्धाच्या वार्ताचे पेवच फुटले होते. बोरघाटात वरच्या बाजूला इंग्रजांनी 4 तोफा लावून ठेवलेल्या, 500 सैनिकांचा एक ताफा घाटात ठेवलेला. होळकरांच्या सैन्यातील 4 लोक जरी एकत्र आले तरी तोफेचा गोळा येत असे, त्यामुळे होळकरांच्या सैन्याला एकत्र येऊच दिले जात नव्हते. असे युद्ध 4 महिने होत आले तरी संपायला तयार नाही, हार जीत काहीच नाही अशा वार्ता येत होत्या.

बोरघाटामध्ये राघोबा दादांच्या प्रस्तावानुसार आक्रमणासाठी 5 पलटणी घेऊन तोफासह कॅप्टन स्टुअर्स आला असल्याने होळकरांचे सैन्य तिकडेच गेले होते. जवळजवळ 80,000 फौज बोरघाटात इंग्रजांचा आणि राघोबाचा पराभव करण्यासाठी गेली होती.

अहिल्याबाईंच्या राज्यकारभारात इतर सरदारांच्या भागात मातोश्रींनी 13 ठिकाणी वकील ठेवले होते. तसेच त्यांच्या दरबारात 8 वकिलांची नेमणूक केली होती. पुणे दरबारी असलेले अप्पाजी जयदेव वकील पुण्यातून महेश्वरमध्ये दाखल झाले तेव्हा बोरघाटातील संपूर्ण वृत्तांत मातोश्रींना समजलेला आहे.

मातोश्रीना अप्पाजी जयदेव वकील सांगू लागले की बोरघाटातील लढाई महिनोन महिने चालू, परिणाम काहीच कानावर येईना, म्हणून खुद्द पेशव्यांनी सुभेदार तुकोजींना पत्र पाठवून विचारणा केली की आपण 80,000 फौजेस असूनही एक पलटण संपवता येईना, आपली फौज भयभीत झाली की काय, तसे काही असेल तर आम्ही स्वतः येतो। या पत्राचा परिणाम एवढा झाला की गनिमी काव्याने हल्ला करण्यासाठी पायी चालत जाऊन

0: गनिमी काव्याने केलेल्या या लढाईत घमासान युद्ध झाले. त्यामध्ये 1200 सैनिक शहीद झाले, पण इंग्रजांचा आणि राघोबा दादांचा पूर्ण पराभव करून त्यांच्या 4 तोफा आणि 250 सैनिक जेरबंद केले. त्याबरोबर राघोबा दादांनाही कैद केले. या बातमीने मातोश्रींना अतिशय आनंद झालेला आहे.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमये यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: श्रुतो आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त
3: रविवारी 17 मे रोजी श्रीस नैवेद्यार्पण, बाशिंग बांधणी, सवाद्य मिरवणूक आणि ओटी भरणे, सायंकाळी 7 वाजता डॉक्टर श्री सिद्धप्पा बिदरी यांचं जानपद लोकगीताचा कार्यक्रम, नंतर आध्यात्मिक नाटक आणि भजन होईल.
2: मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत, श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम,
4: संपर्क 87400304008.
6: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
8: अरुण नरखेडकर अंदर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
0: ऐकूया सोलापूर दिनांक.
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
2: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
10: ऍडमिशनचं काम झालं.
2: आणि एवढी मोठी फी?
10: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
2: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
10: मोबाईल 90 96 222 325.

आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांक साठी मी मारुती बावडे। सुरुवातीला काही ठळक घडामोडी। सोलापुरातील उड्डाणपुलाचं काम सुरू करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ, नवे दर कालपासून लागू। जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या कामांना सप्टेंबरपूर्वी मान्यता आवश्यक, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौचा चेन्नईवर शानदार विजय। आता घडामोडी विस्तारानं। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्पांबाबत आढावा बैठक घेतली। यात त्यांनी सर्व प्रकल्पांच्या अडचणी जाणून घेतल्या। यात सोलापुरातील 2 महत्वपूर्ण उड्डाणपुलाचं कामही सुरू करण्याचे आदेश दिले। इतरही सर्व अडचणींवर मार्ग निघाला असून या कामांना लवकरच गती मिळणार आहे। पालखी मार्ग 80% पूर्ण झाला असून उर्वरित 20% कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। पालखी मार्गाचं काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करून त्याचं उद्घाटन केलं जाईल असंही ते यावेळी म्हणाले। पेट्रोलियम कंपन्यांनी कालपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे। नवे दर तात्काळ लागू करण्यात आले असून पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी वाढलं आहे। अमेरिका इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। नव्या दरानुसार सोलापुरात पेट्रोल 107 रुपये 31 पैसे तर डिझेल 93 रुपये 83 पैशांनी मिळणार आहे। पेपर फुटीमुळे रद्द झालेल्या नीटची पुनर्परीक्षा आता 21 जून रोजी होणार आहे। याबाबत काल एनटीएकडून घोषणा करण्यात आली। नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळे देशभरात मोठा गोंधळ उडाला होता। त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हा निर्णय घेतला असून पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत। प्रति किलो 50 पैशांवर हे दर आले असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर आजपासून प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दरानं केंद्राकडून कांद्याची खरेदी होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सातारा इथं सांगितलं। राज्यात पुढील शैक्षणिक वर्षात होणारी सीईटी परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार आहे। यात एमबीए, अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी अभ्यासक्रमांचा समावेश आहे। पहिली संधी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आणि दुसरी संधी एप्रिल महिन्यात मिळणार आहे। या बदलामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षांपूर्वी सीईटीची संधी उपलब्ध होणार आहे। जिल्हा नियोजन समितीमधून वार्षिक योजना 2026-27 मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर झाला असून प्रस्तावित कामं मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सप्टेंबर 2026 पूर्वी याला मान्यता घेणं आवश्यक आहे असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत। काल नियोजन भवन इथं जिल्हा नियोजन समितीची पूर्व आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते। शासकीय यंत्रणेनं शासनाच्या निर्देशाचं तंतोतंत पालन करावं, त्यात कोणतीही चूक चालणार नाही असं ही ते म्हणाले। या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्या डेन्मार्क दौऱ्याला काल राज्य सरकारनं मान्यता दिली। सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे टाळावेत असं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत या दोघांनी हा दौरा तात्पुरता रद्द करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती, मात्र काल राज्याच्या नगरविकास विभागानं या दौऱ्याला मान्यता दिली आहे। राज्यातील पोलीस उपायुक्त आणि अप्पर पोलीस अधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या। यात शहर पोलीस दलात उपायुक्त म्हणून प्रीतम यावलकर आणि वृष्टी जैन हे येणार आहेत। शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलात अप्पर पोलीस अधीक्षकपदी तर शहरातील उपायुक्त गौहर हसन यांची पुणे इथं बदली झाली आहे। यावलकर हे याआधी ग्रामीणला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते तर जैन या नागपूरहून येणार आहेत। यंदा नैऋत्य मान्सून आपल्या नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे 26 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मान्सूनच्या प्रवासासाठी

सध्या बंगालचा उपसागर आणि दक्षिणच्या अंदमान समुद्र परिसरात अत्यंत अनुकूल वातावरण तयार झालं आहे, त्यामुळे पुढील 48 तासात मान्सूनची प्रगती वेगाने होऊन अंदमान निकोबार बेटावर धडकेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्य शासनानं काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या काल केल्या. यात पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांची ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोलापूर महापालिकेच्या माजी आयुक्त शीतल तेली उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांची आयुक्तपदी वर्णी लागली आहे. यापूर्वी त्यांनी सोलापूर आयुक्तपदाची जबाबदारीही सांभाळली होती. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

0: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आषाढी वारीसाठी 11 कोटी रुपयांच्या औषध खरेदीला एकमतानं मान्यता देण्यात आली. यासाठी सेस फंडातून 1 कोटी तर जिल्हा नियोजन समितीतून 10 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेत झेडपी शाळांप्रमाणे अंगणवाड्यांना उन्हाळ्यात सुट्टी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य लवटे यांनी केली. झेडपी प्रवेशद्वारासमोर होणारी आंदोलनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हावीत अशी अपेक्षा पृथ्वीराज माने यांनी व्यक्त केली. तर राज्यसभेवर खासदार म्हणून डॉ ज्योती वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल प्रवीण तानवडे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सोलापूर महापालिकेची स्थायी समितीची सभा काल पार पडली. यात भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेर सादर करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. या सभेत 5 पैकी 4 विषयांना मान्यता देण्यात आली. सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेत सोलापूर शहरातील अनधिकृत फेरीवाले तसंच मंडईतील खोकेदारकांचे नियोजनबद्ध विकास यावर चर्चा झाली आणि त्यासंबंधीच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. राज्यभरातील विविध वारकऱ्यांनी एकत्र येत तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं अधिक मासानिमित्त संत नामदेव महाराज गाथा पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 65 एकर परिसरात 17 ते 24 मे दरम्यान हा सप्ताह चालणार आहे. त्यासाठी विविध संतांच्या पादुका हेलिकॉप्टरनं पंढरपूरला येणार आहेत. 24 तारखेला 1 लाख भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 22 मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाबाबतीत महत्वपूर्ण चर्चा आणि निर्णय होणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडेल. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर काल मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये धोत्रे हे जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सवर 7 गडी राखून दमदार विजय मिळवला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 187 धावा केल्या तर प्रत्युत्तरात लखनौनं जोरदार सुरुवात करत 16.4 षटकात 3 गड्याच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. मिचेल मार्शनं 38 चेंडूत 90 धावा करून लखनौ संघाला विजय मिळवून दिला. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 41.4 दशांश तर किमान 28.1 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापुरातील उड्डाणपुलाचं काम सुरू करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ, नवे दर कालपासून लागू. जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या कामांना सप्टेंबरपूर्वी मान्यता आवश्यक, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौचा चेन्नईवर शानदार विजय. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोत्यो, आज सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार मारुती बावडे यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: साडी नेसता ती

0: जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
1: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे एचडीपी प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी. फोन 82 37 83 19 90.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
6: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.
7: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ऊसाची उत्पादकता, शाश्वत ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढून देशामध्ये कायम अग्रस्थानी राहण्यासाठी लागण उसा इतकंच ऊसाचा खोडवा, निडवा, चिडवा या पिकाला महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते शक्य देखील आहे. ऊसाच्या खोडवा पिकामध्ये योग्य व्यवस्थापन केलं तर लागणी एवढं किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला मिळवता येतं. मुळातच खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करतं आणि त्याच्या जोडीला सरीमध्ये पाचट आच्छादन केल्यामुळं पाण्याचा ताण पडला तरी उत्पादनामध्ये फारशी तफावत येत नाही. मात्र त्यासाठी खोडव्याचं उत्पादन कमी येण्याची कारणं ही समजून घेणं महत्वाचं आहे. अनेकदा खोडवा पीक म्हणजे निसर्गानं दिलेली देणगी समजून खत, पाणी, पीक संरक्षण आणि आंतरमशागत या सर्वच घटकांकडे शेतकरी बांधवांकडून दुर्लक्ष झाल्यामुळं तसंच योग्य व्यवस्थापनाच्या अभावी खोडव्याचं उत्पादन कमी होतं. लागण तोडताना किंवा त्यानंतर ट्रॅक्टर, बैलगाड्या, मनुष्य यांच्या वर्दळीमुळे जमीन घट्ट होऊन आंतरमशागत व्यवस्थित केली जात नाही, त्यामुळे खोडवा चांगला वाढत नाही आणि फुटव्याला जोम देखील येत नाही. अनेकदा खोडवा राखण्याची अयोग्य वेळ देखील कारणीभूत ठरते. लागण विरळ असेल तर खोडवा देखील विरळ असतो. गवताळ वाढ आणि इतर कीड रोगांमुळे देखील खोडव्याचं उत्पादन कमी येतं. खोडवा पीक पोषणाचा अभाव असल्यामुळे देखील उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसते. अयोग्य पद्धतीनं आणि असंतुलितपणे नत्र, स्फुरद किंवा पालाश खतांचा वापर देखील यासाठी कारणीभूत ठरतो. लागणीची जर व्यवस्थित तोड नसेल तरी देखील उत्पादन कमी येतं. लागण ऊस तोड जमिनीलगत झाली नाही किंवा बुडके जमिनीलगत छाटले नाही तरी देखील उत्पादन घटतं. यासाठी होणाऱ्या या संभाव्य चुका सर्व शेतकरी बांधवांनी टाळणं महत्वाचं ठरतं. म्हणूनच शिफारशीत ऊस जातीच्या उदाहरणार्थ को 86032, को एन कोयम 0265 अशा जातींची सुपीक आणि निचरायुक्त जमिनीतील कीड रोगविरहित लागण ऊसापासून हेक्टरी 100 टनांपर्यंत उत्पादन देते. विशेषत पूर्व हंगामी ऊस तुटून गेल्यानंतर राखलेल्या ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचंच अधिक उत्पादन आपल्याला मिळतं. खोडवा ऊसातील नांगे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तयार केलेल्या ऊस रोपांनीच सांधावेत हे देखील महत्वाचं आहे. या सर्व बाबींची सर्वांगीण पूर्तता करणाऱ्या लागण ऊस तोडणीनंतर तुटलेल्या ऊसाच्या बुडक्यावरील पाचट बाजूला करून सरीत एक समान पसरून द्यावं. उघड्या पडलेल्या बुडक्यांची आवश्यकतेनुसार जमिनीलगत धारदार कोयत्यानं किंवा कुऱ्हाडीनं खरडून छाटणी करावी. अशा पद्धतीनं खोडव्याचं नियोजन केलं आणि होणाऱ्या चुका जर टाळल्या तर चांगलं उत्पादन आपल्याला त्यातून मिळू शकतं.
6: कृषी सल्ला आपण ऐकला. श्रोते हो, आता ऐकूया कीटकांच्या दुनियेत.

0: कीटकांच्या दुनियेत कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
1: श्रोते हो, आज आपण आपल्याला सुपरिचित असणाऱ्या एका कीटकाची माहिती ऐकणार आहोत. या कीटकाला आपण सगळेच घाबरून असतो. अहो विंचू, स्कॉर्पियॉन. विंचू हा विषारी प्राणी, हा अरॅकनिडा या वर्गात येतो. विंचवाला कोळ्यासारखे 8 पाय असतात, पण कोळ्याचं शरीर हे 3 भागात विभागलेलं असतं, तर विंचवाचं शरीर 2 भागांचं बनलेलं. पहिला भाग म्हणजेच शिरोवक्ष, सिफॅलोथोरॅक्स, डोके आणि धड. दुसरा भाग म्हणजे पोट, ऍबडॉमेन. याच्या शिरोवक्षाला 12 शाखा असतात. पहिल्या 2 शाखा त्याचे ओठ होतात, दुसऱ्या 2 त्याचे हात होतात. ओठ अखूड आणि हात लांब असून त्यांना 2-2 टोकदार अशी बोटं असतात. उरलेल्या 8 शाखा हे विंचवाचे पाय असतात. विंचवाचं उदर म्हणजेच पोट हे सुरुवातीला जाड, मोठं आणि नंतर शेपटीपाशी बारीक होत जातं. शेपटी सुद्धा बारीकच असते. शेपटी त्याच्या पाठीवर वळलेली असते. शेपटीच्या टोकाला वळणदार असा देशकाटा म्हणजेच नांगी असते. अर्थातच नांगीच्या काट्याजवळ विष असतं. नांगी आपल्या डोक्याजवळ आणून तिच्या काट्याने विंचू शत्रूला फटकारा देतो. त्या काट्यावाटे विष बाहेर येऊन शत्रूच्या किंवा भक्ष्याच्या शरीरात शिरतं. अहो बिचारे लहान प्राणी याने घायाळ होऊन मरतात. प्रौढ माणूस सुद्धा विंचूमुळे घायाळ होतो. लहान मूल तर मरूही शकतं. दिवसा हे विंचू बिळात, दगडाच्या फटीत, झुडपाच्या सावलीत लपून राहतात आणि भक्षार्थ हिंडत असतात. आपल्या दोन्ही हातांनी विंचू शिकार करतो. मग केलेल्या शिकारीचे तुकडे करतो. केलेला एक एक तुकडा तो चोखतो, कारण त्याला चघळता येत नाही. विंचवामध्ये नर आणि मादीत भेद असतो. अहो गर्भधारणेनंतर मादी चक्क नरालाच मारून खाते. विंचवाची मादी अंडी घालत नाही. तिच्या अंगातून बारीक बारीक अगदी ढेकणा एवढी 5-25 पिलं बाहेर येतात. प्रारंभी ही पिलं पांढरी असतात. ही पिलं आपल्या आईच्या पाठीवर चढून वरच राहतात. अहो म्हणूनच तर म्हणतात विंचवाचं बिराड पाठीवर. मग हळूहळू आईच्या खाद्यातला वाटा खात खात ही पिलं मोठी होतात आणि स्वतंत्र होतात. प्रसिद्ध मराठी गाण्यामध्ये विंचू चावला, विंचू चावला असं आपण म्हणतो खरं, पण हा विंचू चावत नसतो तर दंश करतो. विंचवाचं विष हे सक्रिय जैवकण पदार्थांपासून बनलेलं असतं. विंचवाच्या विषाचा परिणाम थेट मज्जासंस्थेवर होतो. त्यामुळे तीव्र वेदना, अर्धांगवायू म्हणजेच पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो. आपल्या पेशींच्या भोवती असणाऱ्या पेशीपटलातल्या प्रथिन, पेप्टाइड या गोष्टींवर विंचवाच्या विषाचा विपरीत परिणाम होतो. त्याच्या विषामध्ये हिस्टामाइन असल्यामुळे ॲलर्जी निर्माण होते आणि वरच्या सर्व पदार्थांमुळे भक्ष्य वेदनेनं तडफडतं आणि जागीच स्थिर होतं. जगातला सगळ्यात मोठा विंचू म्हणजे जायंट फॉरेस्ट स्कॉर्पियॉन, जंगली मोठा विंचू. हा चक्क 23 सेंटीमीटरचा असतो, म्हणजेच 9 इंचाचा आणि 56 ग्रॅम वजनाचा असतो. हा विंचू दक्षिण भारतात आढळतो. अतिनील किरणांच्यामुळे विंचू चमकतात, कारण त्यांच्या शरीराच्या बाहेरच्या आवरणात विशिष्ट रसायन असतं, ज्याला बीटा कार्बोलिन असं म्हणतात. विंचूंच्या बाबतीतलं गमतीदार निरीक्षण कोणतं सांगू? विंचू आपल्या मिलनकाळाआधी नृत्य करतात. काही विंचवांना तर म्हणे डोळेच नसतात. विंचू हा प्राणी चक्क 6 दिवस आपला श्वास रोखून धरू शकतो. विंचवाच्या विषापासून वेदनाशामक पेनकिलर औषधं निर्माण केली जातात.

0: अहो, कर्करोगावरच्या उपचारात सुद्धा विंचू फार महत्वाची भूमिका बजावतो. कर्करोगाच्या टार्गेट पेशींवर आधुनिक उपचारात विंचवाचा उपयोग करून घेतला जातो. मेंदूच्या विकारात मिरगी, झटके येणे तसंच मज्जारज्जू, डोळ्यांची नस या विकारांवर सुद्धा विंचू परिणामकारक आहे.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93 72 707 100.

0: त्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालनी सोमवारीही चालू.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया.
3: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
4: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
5: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
7: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
7: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
8: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
5: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-26-65.

0: 41.
1: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
0: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
1: मोबाईल 7083069496.
0: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
1: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
0: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
1: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
0: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
5: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
6: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
7: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
8: मोबाईल 77 19 92 22 55.
9: श्रोत्यो, आकाशवाणी आता रेडिओ पुरती मर्यादित राहिलेली नाही. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या कार्यक्रमांचा आनंद अवश्य घ्या. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7 वाजले आहेत. आता एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम या जाहिरातीनंतर.

एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकूया. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत चित्रपट झुक गया आसमान.

0: तुमचा रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीन घोंगड घेऊन द्या की रे मला भी जत्रेला येऊन द्या की, काठीन घोंगड घेऊन
2: द्या रे। शिरप्या, तुझा आवाज कवा धरणं इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा नव, माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडू आम खिशा
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
2: हा असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना। वा गाणी भी ऐकायची, माहिती भी व्हायची, आणि काम भी
2: निपटायचं।
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हणणं।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रे मला भी जत्रेला।

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. चूक गया आसमान या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
3: काय सांगत होतीस ग तू?
4: होता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे
3: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली
4: पाणी उकळून शान प्याव
3: काय पण तुझं शानपण मी काय दुखणे करी हाय का बाटीन
4: अगं मग गार करून का पिनास आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या लच पाणी पी
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के
4: रेडोने सांगितलं मला बर का कसं वागावं कसं राहावं दुखण्याला लांब कसं ठेवावं समजा तू शिकवतोय ना
3: वापके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

0: 35 पैसा किलो सुरू करेगा।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घर या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराजसिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं। नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयनं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली। शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे। 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात विशेषत सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे। व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली। या भेटीत ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले। संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक

0: सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे हे. आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम. एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
1: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अॅग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर,

0: सोपा आहे, 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: खास उन्हाळ्यासाठी 50 75 90% क्वालिटी मध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी। फोन 82 37 83 19 90।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
6: श्रोते हो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाचं एक निवेदन।

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: श्रोतो, सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये काही लोक कमी पडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होते.

0: तसंच आता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सब सेक्टर स्कोप झाले. तर आम्ही आता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ऍडव्हायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सब सेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं एआय मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओव्हर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
0: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोईंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
0: एक पॅड केअर म्हणून आहे जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. आयएम नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. व्हीजीटीआय मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करतात, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर, आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते किंवा एक असा एक माइंडसेट असतो की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
0: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्यात तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्या त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफ मधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन शी वॉज नॉट ओनली दी ऍज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरण समाजात पोहोचवणं, मा जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअर मध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्व सांगणं ही या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे.

0: स्टार्टअप ही की अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळे स्टार्टअप त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आता मुख्यमंत्री साहेबांनी खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 चे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन घेऊ, ज्युरीज फायनल. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकार देईल, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल.
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस, आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर पीडीएफ मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s वाले आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजन मध्ये इन्व्हॉल्व्ह करा. म्हणजे एखादा टीव्ही घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्व्हॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3री 4थीला होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, फिकी असेल. तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअप्सच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एज साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन काय आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जी लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विदिन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालो, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं.

0: आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे येते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात.
1: श्रोतेहो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: ऐकूया प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले क्या?
5: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्या आहेत का?
8: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की बीआयएस एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचं इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणार आहे, रॉ मटेरियल आहे,

0: त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला जाल तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता बीआयएसमुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, तोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. आता प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहे. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चर जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललंय. त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
4: प्लैनेट फर्नीचर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोते हो, आता ऐकूया एडव्हान्स आयुर्वेदा शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: 39 वर्षाच्या तरुणाची ही केस आपण बघणार आहोत ज्याला बॅकपेनचा त्रास होत होता आणि एक्स-रे काढल्यानंतर लंबर स्पॉन्डिलायसिस असं डिटेक्ट झालं. आजकाल आपण बघतो की तरुणांमध्ये हे प्रॉब्लेम्स खूप होत आहेत आणि बऱ्याचदा स्पॉन्डिलायसिस तर आहेच पण हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण सुद्धा तरुणांमध्ये खूप वाढलेलं आहे. याची नेमकी कारणं काय आहेत?
7: कसं आहे की ओव्हरऑल जर का आपण लाईफस्टाईल बघितलं तर टोटली ऍसिडिक लेवलकडे शिफ्ट होत चाललंय. खाण्यामध्ये जर का आपण बघितलं, ग्लुटीनबद्दल आहे किंवा अनेक गोष्टींबद्दल आहे, मैद्याचा वापर सर्वात जास्त आहे, रेडी फूडमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत. फूड इंडस्ट्री जर का आपण बघितलं तर तुम्ही ऍडिक्टिव्ह कसे बनाल याच्यासाठी काही केमिकल्स वापरलेले आहेत जे सुद्धा आरोग्यासाठी हार्मफुल आहेत. इव्हन जेवणाच्या वेळेबरोबर नाही आहेत, झोपण्याच्या उठण्याच्या, ओव्हरऑल लाईफस्टाईल आपलं इतकं बदललेलं आहे ना की त्याच्यामुळे काय होतं

0: ऍसिडिक लेवल वाढते आणि जर का शरीरात ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही. आता आपणच बघा ना, गरम व्हायला लागलं की आपण लगेच पंखा लावतो, एसी लावतो, म्हणजे वातावरण मेंटेन केल्याशिवाय आपल्याकडून काम होणार नाही. तसं शरीराचं पण आहे, मग जर का ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही, मग ते ऍसिडिटी तर मेंटेन करायला पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस हे खेचलं जायला लागतं आणि त्यामुळे हाडं व्हायला लागतात ठिसूळ, आणि मग ही हाडं ठिसूळ झाली की मग त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत राहतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25.
0: बेसिकली आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याशिवाय बरंच होणार नाहीये. कारण कसं आहे की आता एक लेटेस्ट संशोधन असं पण सांगतं की आपण जे काही म्हणजे आरओ वॉटर पितो ज्याला डिमिनरलाइज वॉटर म्हणतात, म्हणजे कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम मध्ये अनेक जे काही मिनरल्स आहेत ते काम करत असतात. मग आपण जे पाणी पितो त्यात मिनरल्सच नाहीयेत, त्यामुळे मग प्रॉब्लेमॅटिक होतं, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपर होत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग बाबा चला कॅल्शियम कमी झालंय तर कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, पण लेटेस्ट रिसर्च जर का तुम्ही बघितले तर मग आता कॅल्शियम तुम्ही नुसतं घेतलं तर ते ऍब्सॉर्बच होत नाही, त्याला व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी ला काम करण्यासाठी व्हिटॅमिन के म्हणजे पोटॅशियम पाहिजे, बरोबर की नाही? आणि इव्हन आता असं नवीन म्हणजे आता संशोधन असं आलेलं आहे की जर का तुम्ही नुसतंच या सगळ्या गोष्टी घेत असाल आणि मॅग्नेशियमची कमी असेल तर हे जे काही कॅल्शियम आहे ते तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं, त्याला कॅल्सिफिकेशन ऑफ आर्टरीज असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात, म्हणजे त्याला मॅग्नेशियम पण पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आयुर्वेदाचा जो काही पहिल्यापासूनचा कन्सेप्ट आहे की होलिस्टिक ट्रीटमेंट, म्हणजे कुठलंही एक जे काही म्हणजे कॅल्शियम आहे किंवा व्हिटॅमिन डी आहे किंवा एकत्र म्हणजे एक काम करू शकत नाही, कॉम्बिनेशन ऑफ द वर्क आहे, बरोबर की नाही? मग त्याच्यामुळे होतं कसं की प्रायमरी लेवलला नुसतं कॅल्शियम घेतलं जातं, मग त्यांनी उलट फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं की कॅल्सिफिकेशन ऑफ द नर्व काय म्हणतो आर्टरीज, म्हणजे त्यामुळे तुमच्या आर्टरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे कसं सांगता ना की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे काही शरीरात ऍसिडिटी वाढलेली आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत किंवा नंतर शरीरामध्ये मिनरल लेवल जी कमी झालेली आहे ती कशी पूर्ण करायची, या पद्धतीने जर का प्रॉपर होलिस्टिक ट्रीटमेंट जर का तुम्ही केली, कारण बाबा हे कमी आहे म्हणून ते द्यायचं आणि ते कमी आहे म्हणून ते द्यायचं, म्हणजे म्हणतो ना की कॅल्शियम द्यायचं मारे मॅग्नेशियम पण लागतं, मग मॅग्नेशियम पण द्यायचं. पण मला एक गोष्ट कळत नाही की ह्या गोष्टी तुम्हाला एक दिवस लागणार आहेत का एक महिना लागणार आहे, बरोबर ना? जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे ती तुम्हाला तुमच्या नॅचरल खाण्यातूनच आली पाहिजे का? तुम्ही आयुष्यभर सगळ्या गोष्टीच्या गोळ्या घेत राहणार आणि सगळ्याच गोष्टीच्या जर का तुम्ही या मिनरलची गोळी घ्या त्या मिनरलची गोळी घ्या, मग त्या तुम्ही गोळ्या आयुष्यभर खात राहणार का? आणि जर का या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर खायच्या तर मग जेवायचं कशाला? तर त्यामुळे कसं म्हणतं ना की चांगल्या आयुर्वेद तज्ञाकडे जा, तुमचं पचन चांगलं करा, बरोबर ना? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खाण्यातून कशा मिळतील याच्यावर काम करा. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थ जर का सुधारायची असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेदा शिबिर यांचा हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.

श्रोत्यो आकाशवाणी आता न्यूज ऑन एआयआर या ऍपसह फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही आपल्या सोबत सतत. परंपरेची समृद्धी आणि नवतंत्रज्ञानाची झळाळी हा स्वरमय सहवास आता क्षणोक्षणी सर्वत्र.

0: मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: आमच्या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं। श्रोतो, आता बाभ बोरकर यांची अतिशय सुंदर रचना आपण ऐकूया, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली।

0: प्रीती प्रीती,
1: अहो येते ती, ही बघा आलीच.
2: आले आले मोहन भाऊजी. आणि बॉक्स कसला आहे तुमच्या हातात? गिफ्ट आणलंय की काय?
0: हो ना, त्यासाठीच तर हाक मारतोय.
1: हाक कुठली? हाका मारताय?
0: हो ना, यंदाच्या उन्हाळ्यात अशी पाहुणी घरी येणं ही गिफ्टच म्हणायला हवी ना.
1: काय म्हणायचंय काय तुम्हाला?
2: भाऊजी, पाहुणे घरी येणं ही गिफ्ट समजणार आहे मात्र तुम्हीच बरं का?
0: असं काही नाही बरं का. आमच्या लहानपणी उन्हाळ्यात सतत पाहुणे असायचे आमच्या घरी. इकडच्या भागात आले की मुक्काम असायचाच त्यांचा.
1: प्रीती पण थांबणार नव्हती अहो, माझ्या आग्रहामुळे थांबलीये.
2: हो ना. हो ग, कितीतरी दिवसांनी मीराची भेट झाली, म्हटलं थांबूया दोन दिवस.
0: या दोन दिवसात तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट अशी तीर्थयात्रा करायला खूप जण येतात इकडे.
2: आम्ही खरं तर त्यासाठी चालू होतो.
0: बर,
2: मीराला सहज फोन केला आणि तिचा आग्रह काही मोडवला नाही मला.
1: प्रीती, किती दिवसांनी भेट झाली ना आपली.
2: हो ग, खूप दिवस.
1: मावशीलाही थांब म्हणलं होतं अगं, पण उन्हाळा सोसवणार नाही म्हणाली.
0: सोलापूरचा उन्हाळा खरोखर सोसावाच लागतो.
2: पण मला काही नवा नाहीये बरं का तो. मीरा आणि मी आम्ही
1: इथेच वाढलो. खरे प्रीती, लहानपणीचा उन्हाळा कमी तीव्र होता असं वाटतं का ग?
2: हो ग, आता सूर्य सकाळ होण्याची जणू वाटत पाहत बसल्यासारखा वाटतो.
1: हो ना.
0: का असं का म्हणतेस तू?
2: कधी एकदा सोलापूरकरांना भाजून काढतो असं झालेलं असतं सूर्याला.
1: हे बाकी अगदी खरंय बरं का प्रीती.
0: सोलापूरचा हा उन्हाळा असह्य होऊन आमचा राम चक्क थंड हवेच्या प्रदेशात ट्रीपला गेलाय.
2: राम कोण? राम
1: अगं यांचा जवळचा मित्र आहे. रोज यांना एकदा तरी भेटल्याशिवाय चैनच पडत नाही राम भाऊजींना.
0: आणि मलाही.
2: हे बाकी बरंय बरं का. इतकं बॉन्डिंग असेल तर मग तुम्हाला सोडून बरं गेले होते थंडावेच्या ठिकाणी.
0: मला तो चल म्हणाला होता. डलहौसी, चंबा, खजियार असा दौरा आखलाय त्याने.
1: पण अहो पुढच्या आठवड्यात येणार आहे म्हणाले रामभाऊजी.
2: खरंय, कडक उन्हाच्या गावात राहणाऱ्यांना थंड हवेच्या ठिकाणाहून परतल्यानंतर मात्र खूप त्रास होतो म्हणे.
0: इथला उष्मा कमी करण्यासाठी तिकडे जातात लोक.
1: पण उन्हाळ्यात ट्रीप हवीच.
2: हो खरंय, माझंही तेच म्हणणं आहे. उन्हाळ्यात दिवाळीच्या सुट्टीत मी ट्रीपला जाते म्हणजे जाते.
0: यंदा तीर्थयात्रा काढलीस ते बरं झालं.
2: हो, आईच म्हणाली यावर्षी तुळजापूर पंढरपूर करू म्हणून.
1: आणि प्रीती, आता आला तेच बरं झालं बरं का.
2: हो,
1: कारण आता अगं पंढरपूर, तुळजापूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासाची कामं सुरू होत आहेत ना लवकरच. काय
0: पंढरपुरात तर विकासाचा कॉरिडॉर होणार आहे.
1: आणि तुळजापुरातही दर्शनासाठी उत्तम सोय करणार आहेत म्हणे.
2: ते व्हायलाच हवं, कारण सोलापूरचं महत्व त्यामुळेच तर वाढेल.
0: प्रीती, तू इथल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना जाऊन आलीस नाही का? मला सांग, तुला कोणतं ठिकाण जास्त आवडलं?
2: खरं सांगू का, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट या सगळ्या ठिकाणी भाविकांसाठी आणखीन सुविधा असायला हव्यात.
1: म्हणजे प्रीती काय म्हणायचंय तुला नक्की?
2: बघ ना, म्हणजे तिरुपतीला जाण्याआधी आपल्या दर्शनाची वेळ, दिवस आपण कसं ऑनलाईन ठरवू शकतो.
1: हो
2: की नाही? तसंच आपलं निवासस्थान बुक करू शकतो, वाहन सुविधा मिळवू शकतो.
1: अगं मग इथंही त्या सुविधा आहेतच की?
0: अगं तिचं म्हणणं आहे सगळं ऑनलाईन असायला हवं.
1: अच्छा.
2: सुट्ट्यांचा काळ म्हणजे गर्दी, त्यात घरातले वृद्ध, ज्येष्ठ सदस्य, लहान मुलं बरोबर असले तर त्यांची सगळी नीट सोय व्हायला हवी ना.
1: हे मात्र खरंय बरं का प्रीती. गरजेपुरतं सामान घेऊन प्रवासाला निघालो तर औषधांपासून भोजनापर्यंतच्या सगळ्या सोयी त्या त्या ठिकाणी असायला हव्यातच.
0: हो ना. आता तीर्थक्षेत्र सुधारणा मोहिमेत होईल त्याचा विचार.
2: अहो, मुख्य म्हणजे शुद्ध पाण्याची सोय हवी. बाटलीतलं पाणी किती विकत घेणार आणि किती पुरणार
1: तो एक मोठाच प्रश्न आहे. आणि उपलब्ध असूनही नियोजन नसल्यानं सगळ्या गडबडी होतात.
2: खरंय, आपल्या लहानपणी असल्या काही अडचणी नव्हत्या बघ.
0: हो ना, आमच्या गावाकडे तर रोज पाणी येत असायचं.
1: आमच्या सोलापुरात एकेकाळी नळाला 24 तास पाणी असायचं आणि तेही अगदी उन्हाळ्यात.
0: काय मीरा, तू स्वप्नातलं सांगतेस की काय?
2: भाऊजी, स्वप्न नव्हे हो, खरंच उन्हाळा थोडा कडक.

0: वाटायचा, पण आम्ही छोट्या मुली सारखं खेळायचो.
1: आणि प्रीती, तुला आठवतंय का आपण लहानपणीच पोहायला शिकलो आणि तेही उन्हाळ्याच्या सुट्टी?
0: खरं
2: सोलापूरात.
0: हो, पार्क मैदान परिसरातील स्विमिंग टँक दुपारच्या वेळी फक्त महिला आणि मुलींसाठी राखीव होता. भाऊजी,
2: आम्ही आमच्या काकांच्या शेतातल्या विहिरीत पोहायला शिकलो
1: तेव्हा. आणि प्रीती, पत्ते, गजगे, लंगडी, शिवणापाणी, कॅरम, बुद्धिबळ, किती तरी खेळ.
0: खरं,
1: हो, वेळच नाही पुरायचा दिवसाचा.
0: खरे खरे, अगदीच ग, सतत खेळायचो आपण. आणि आंबे,
2: सोलापुरात कुठले आले आंबे?
1: असं कसं, रायवळ किंवा छोटे रसाळ आंबे खूप असायचे तेव्हा.
0: आता हंगामाची सुरुवातच हापूस आंब्यानं होते.
2: आमच्याकडे तर कर्नाटकातला आंबा आधी येतो कोकणापेक्षा.
1: लहानपणी आजूबाजूच्या खेड्यातल्या अमराईतल्या आंबडगोळ रसाळ आंबे तेव्हा दारावर यायचे. नाही प्रीती,
0: आणि सोलापुरातल्या एका भागाचं नावच अमराई आहे ना मीरा, आठवतंय का ग तुला?
1: अगं हो, रसाळ आंबे आणि त्यांच्या कोयीतला रस शोषून घेण्यातली काही मजा वेगळीच होती नाही का.
2: आता हापूस आंबे कापून खावे लागतात.
0: आणि मीरा, लहानपणी आपण गोष्टींची पुस्तकं किती वाचायचो.
1: जादूची पेटी, जादूचा शंख, हतीमताई, अलीबाबा, चाळीस चोर
2: आणि चांदोबा.
0: खरंच विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही अशी सुरुवात असलेली ती विक्रम आणि वेतायची सेरीज.
1: आणि प्रीती, तुला आठवते का ग चांदोबातली ती चित्र किती सुंदर असायची ना.
0: खरंय ग, गोष्टी इतकीच ती चित्र ही खरंच किती रंजक होती.
2: आता मोबाईलनं हे सगळं हिसकावून.
1: थांबा, सध्या काय चालू आहे ते सांगून जुन्या आठवणींची मजा घालवू नका हो.
2: होय, लहानपणीचा उन्हाळा खरोखर रमणीय होता.
0: महिना दीड महिन्यांची सुट्टी असायची, पण किती लवकर संपायची ना.
1: आणि दुपारी जेवणानंतर पत्त्यांचा डाव मांडला की संध्याकाळ कधी व्हायची हे कळायचंच नाही. आणि गंमत म्हणजे घरातले सगळे त्यात सामील असायचे.
2: आम्ही मात्र बुद्धिबळ खेळत असू.
0: मग
2: काय, बुद्धिबळ खेळत असू असं सांगितलं.
1: त्याचा गुणवत्तेवर काही परिणाम झाला का असं विचारतीये ती.
0: अहो नाही भाऊजी, असं काही नाही, ही उगाच काहीतरी म्हणते.
2: आम्ही बुद्धिबळ खेळत असू. मीराला त्याचं वावडं पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे ती तसं म्हणते.
1: इतकं काही मनाला लावून घेऊ नका हा. नाही उपयोग होत काहींना बुद्धिबळ खेळण्याचा पुढच्या आयुष्यात. चालायचं.
2: आम्ही भोवरा, विटी दांडू, गोट्याही खेळत असू.
0: मीही जाळी घट्ट लपेटून भोवरा फिरवायला शिकले होते.
1: गुंडाळलेल्या जाळीला झटका देऊन भोवरा हातावर फिरवण्याचं कसब आगळच नाही का.
2: हो ना, गेले ते दिवस, आता नुसते आठवणी.
0: तेव्हा रात्री चांदण्या मोजत आम्ही गच्चीवर छान झोपायचो.
1: आणि पहाटे तर गारव्यामुळे पांघरून घ्यावं लागायचं, तेही सोलापुरातल्या उन्हाळ्यात.
2: हो ना, आता गच्चीवरही फिरता टेबल फॅन लावून झोपावं लागतंय.
1: खरंच आहे.
0: खरं तर सोलापूरचा उन्हाळा एकदम असा परका माणसांना झिडकारणारा का झाला कळत नाही बाबा. कुठंही ओलावा नाही, गारवा नाही.
1: अगं प्रीती, झाडं तोडली, जुने वाडे पडून गेले, इमारती उभे राहिल्या, आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं, आणि पाऊसमान कमी झालं.
2: हो खरंय मीरा, आता मान्सून कधी येतो आणि कधी जातो कळत देखील नाही.
0: पुढच्या आठवड्यात अंदमानात दाखल होतोय अशी बातमी वाचली बरं का मी काल.
2: क्या बात आहे, पेपर वाचतेस तू अजून?
1: हो, मोबाईलच्या वेगवेगळ्या ग्रुपवर तासा तासाला जगभरातल्या बातम्या येऊन पडतात ना.
0: आणि त्या बातम्या खऱ्या की खोट्या हे पेपरमध्ये वाचून ठरवावं लागतं.
2: हे मात्र खरं. सोशल मीडियाचा धुमाकूळ पाहिला की गोंधळून जातो सामान्य माणूस.
0: सामान्य माणूस असं तुम्ही म्हणताय भाऊजी, पण हातावरचं पोट असणाऱ्या माणसांकडेही आता टच स्क्रीनचा मोबाईल आहे.
2: हे खरंय.
1: अगो, सुलभ हप्त्यातल्या कर्जाची सोय आहे ना.
2: होय ना, सगळं किती अगदी सोपं झालंय आता. परवा माझा मित्र सांगत होता, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात एसी पाहायला म्हणून तो गेला, तर त्या मालकानं पत्ता घेऊन थेट घरीच पाठवून दिला सेट.
1: आणि पैसे हो,
2: 0% व्याजाचे हप्ते.
0: तो प्रकार तर औरच आहे बाबा. त्यामुळेच अनेक जण गरज नसताना सुद्धा कार घेतात आणि कव्हर घालून फुटपाथवर किंवा घराच्या कोपऱ्यात महिना महिना लावून ठेवतात.
1: आणि एसी तरी काय, उन्हाळ्याचे 2 महिने सोडले तर वर्षभर कव्हर घालूनच ठेवलेला असतो ना.
2: मोबाईलमुळे मार्केट हातात आलंय आता. घरपोच डिलिव्हरीमुळे बाहेर पडण्याचीही गरज राहिली नाही.
0: आणि रोख पैशांची गरज नाहीये. ऑनलाईन पेमेंट आणि तात्काळ कर्जाची सोय.
2: खरंच सगळं किती अगदी सोपं झालंय ना.
1: सोपं की कठीण, आपल्याला गरज असो किंवा नसो, खरेदी मात्र वाढतीये हे नक्की.
0: घरात माणसापेक्षा वस्तू झाल्या आहेत हे मात्र बाकी खरंच.
2: मीरा, मी आणलेला तो बॉक्स उघड आणि प्रीतीला ती भेट.

0: देऊन टाक.
1: अहो मी मगाशीच उघडून ठेवलाय बॉस.
2: अरे वा काय त्यात मला बघायची उत्सुकता तर लागून राहिली.
1: प्रीती तुझ्या आवडत्या लेखकाच्या सगळ्या पुस्तकांचा सेट आहे तो.
2: ओहो थँक्यू भाऊजी. चक्क जी ए कुलकर्णींच्या पुस्तकांचा सेट माझ्या सोलापूर भेटीचं सार्थक झालं म्हणायचं.
0: ते सगळं मीराचं क्रेडिट आहे. तिने सांगितलं जी ए कुलकर्णी प्रीतीचे आवडते लेखक आहेत, त्यांची पुस्तकं आपण तिला भेट देऊया.
2: शेवटी मैत्रीण कोणाची आहे. मीरा थँक्यू ग.
1: अगं प्रीती थँक्यू काय, जे माझ्याही आवडीचे लेखक आहेत ना. आपण कितीतरी वेळा बोललोय त्यांच्याबद्दल, त्यांच्या कथांबद्दल.
0: प्रीती परवा तू परत जाणार आहेस ना जीएंचं पुस्तक वाचायला. ज्या ज्या वेळी हातात घेशील ना त्या त्या वेळी तुला सोलापूर दौरा नक्की आठवेल.
2: एरवी सोलापूरकरांनी आपली घरं उन्हात बांधली आहेत असं वाटलं असतं बरं का, पण आता इथला उन्हाळा नाही तर जीएनची पुस्तकं मात्र राहतील.
1: आणि प्रीती महत्वाचं म्हणजे त्या बॉक्समध्येच ठेव बरं का पुन्हा, म्हणजे प्रवासात न्यायला सोपं होईल अगं.
2: हो आणि माझ्याकडून ही भेट तुम्हा दोघांना.
1: अरे वा
0: हे काय प्रीती अगं लगेच परतफेड.
2: आहो परतफेड नाही आहे का. सोलापूरच्या उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा हवा म्हणून मुद्दामच खास भेट आणली.
1: अरे वा गॉगल छानच, मला आवडली बरं का तुझी ही भेट. आणि तुम्हाला?
0: वा खूपच छान, मलाही खूप आवडली.
3: मंथन ही कौटुंबिक श्रुतिका आताच आपण ऐकली. लेखक रजनीश जोशी. यामध्ये सहभाग होता कृपा कुलकर्णी, मृणाल निपुणगे आणि सुमित गाडेकर यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

श्रोतेहो, आज सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम, 9:20 क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण

काळात युएई नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल, अशी आशा अमेरिकेला आहे, असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती, असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रुडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली.
अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला.

0: घेतला. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडीट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत एफएम बँड 103.4 MHz. श्रोत्यो, सकाळचे 8:40 होत आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोतेहो, ऐकूया बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: देहो नमस्कार. बीआरडीएस यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत बीआरडीएसचे सोलापूर शाखेचे प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
4: नमस्कार.
3: या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये नेहमीच मागणी असते का?
4: डिझाईन कोणतीही परफेक्ट नसते. आपण दररोज मोबाईल उघडतो आणि बरेचसे अपडेट्स दिसतात. हे अपडेट्स नेमके काय असतात, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो ते दररोजच्या दररोज सुधारावं लागतं. कोणतीही कंपनी असेल, फक्त मोबाईलच नाही, कार असेल, कोणतंही प्रोडक्ट आहे, कोणताही प्रोडक्ट, त्याच्यामध्ये दरवेळेला नवीन नवीन सुधारणा कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये ह्युमन्सला कसं ते सोपं होत जाईल हे सुधारणा करायला लागतात. आणि म्हणून डिझायनर जो आहे, अनंत काम त्याला मिळत राहतंय आणि त्याला नवीन नवीन काहीतरी विचार करावाच लागतो.
3: डिझाईन क्षेत्रामध्ये मागणी किती असते आणि पुरवठा कसा असतो?
4: अतिशय चांगला प्रश्न आहे. डिझायनरला ते सर्वात मोठा फायदा आहे की डिमांड जी आहे भारतामध्ये, आता भारतातच बोलतोय मी, तिथे 62,000 डिझायनर्सची गरज आहे आणि आपण तयार करतो फक्त 15,000. त्या तुलनेत इंजिनियर जे आहेत ते 15 लाख तयार होतात. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे डिझायनरच्या अत्यंत फेवरमध्ये आहे. याच्यामध्ये एक नवीन विशेष मजेदार गोष्ट सांगतो की माझ्या घरामध्ये 11 डिझायनर्स आणि 2 आर्किटेक्ट्स आहेत. माझ्या दोन्ही मुली बॅचलर्स पण केले डिझाईनमध्ये आणि त्यांनी चक्क IIT मधून डिझाईन मास्टर्स पण केलेले आहेत. माझी मोठी मुलगी आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला असते DE Shaw कंपनीमध्ये इंटरॅक्शन डिझायनर म्हणून, आणि छोटी मुलगी IIT गुवाहाटीमध्ये, तिला JP Morgan Chase या जगातल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये समर इंटर्नशिप मिळाली आहे. आमचा अनुभव ही आता तुमची खात्री झाली. तसेच इतर जे डिझायनर्स आहेत आमच्या घरामध्ये 11 डिझायनर्स, ते सगळेचे सगळे अत्यंत चांगले दर्जाचे कामं करतायत आणि मनाच्या आवडीनुसार काम करतायत. एका छोट्या मुलाला विचारलं गेलं की तू मोठा होऊन काय होशील, तर त्याने एक सोपा आणि चांगलं उत्तर दिला, मी खुश होणार आहे. तर खुशी कशात मिळते हे पहिले समजून घ्यायला पाहिजे, मगच त्या खुशीच्या दिशेने करिअर बनवायला पाहिजे. जग काय करतंय ह्याच्याकडे बघितलं तर आपण मेंढपाळ्याच्या रेसमध्ये शर्यतीत लागूनच जाऊ. आपण स्वतःचं

0: स्वतंत्र आणि नवीनपूर्ण विचार करायला पाहिजे, जिथे आपल्याला पुढे मजा येईल, आनंद येईल. बरेचसे मुलं जे 17 वर्षांमध्ये करिअर निवडतात ते जवळपास 60 ते 70 वर्ष तेच करायला लागतं त्यांना. तर ते आवडत्या क्षेत्रात केलं तर कधी देखील त्यांना बोर होणार नाही, एवढं मात्र नक्की आहे.
1: आपल्या सोलापूरच्या डिझाईन गाथेबद्दल काय सांगाल?
0: आपल्या सोलापूरमध्ये डिझाईनमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते अत्यंत मोठ्या स्तरावरती काम करतायत. चेतन शेटजाळींचं नाव पहिले घेईल, कारण ते आर्किटेक्चर केल्यानंतर व्हेकल डिझाईनकडे वळले आणि त्यांनी हार्ले डेव्हिडसनचे बाईक्स डिझाईन केलेले आहेत. यूआय यूएक्स डिझाईन म्हणा, ग्राफिक्स डिझाईन म्हणा, फर्निचर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन. आणखी एक चांगलं असं आहे की डिझायनर्स स्वतःचा व्यवसाय पण करू शकतात. फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी हे डिझायनर्सला सहजरित्या जमते. डिझायनर्स आर जॉब गिव्हर्स नॉट जॉब सीकर्स, म्हणजे ते नोकऱ्या देऊ शकतात आणि म्हणून त्यांना नोकरी मिळाली किंवा नाही मिळाली याचा फरक पडत नाही, कारण ते स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती आपल्या कौशल्याप्रमाणे स्किलप्रमाणे नेहमीच आपलं जीवन सार्थक करू शकतात. विशेष एक सांगायचं की एआय आल्यामुळे आता डिझायनर्सला एआय माणसांबरोबर ह्युमन्स बरोबर कसं संभाषण करेल, एआय ह्युमन इंटरॅक्शन, हे एक नवीन चॅलेंज आलेलं आहे की आपल्याला एआय कसं मदत करू शकतं. ह्याच्यासाठी आता नवीन टाईपचे डिझायनर्स लागणार आहेत आणि ते एक उभरतं क्षेत्र आहे.
1: या डिझाईन क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र ट्रेंडिंग आहेत जास्त?
0: डिझाईनमध्ये 20 हून जास्त करिअर पाथ्स आहेत, पण जे सर्वात आवडते क्षेत्र आहेत ते प्रोडक्ट डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, गेमिंग डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, यूआय यूएक्स पण म्हणतात त्याला, फॅशन डिझाईन, लाईफस्टाईल अॅक्सेसरीज डिझाईन, फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन. होय, ज्वेलरीमध्ये देखील डिझाईन असते. इथं एक मजा सांगतो, सोलापूरच्या 7 रस्त्याला 10 ज्वेलरीचे शॉप्स आहेत. ते लोक सोनं विकत नाहीत, ते नक्की ते डिझाईन विकतात. तुम्हाला जर डिझाईन नाही आवडलं तर तुम्ही सोनं देखील घेत नाही. इथे तुम्हाला डिझाईनचं महत्व चक्क कळायला लागलंय. जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, आपली मार्ग स्वतः बनवायची आहे, तर तुम्ही आमच्या बीआरडीएस 7 रस्त्याच्या शाखेला या आणि आम्ही तुम्हाला डिझाईन ह्या एआय फ्रेंडली करिअरबद्दल सगळी माहिती सविस्तर देऊ. तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही निश्चित करणारच. आम्ही 9वी 10वी 11वी 12वीमध्ये एनआयडी, एनआयएफटी, नाटा आणि आयआयटीची यूसीडब्ल्यूईडी पेपर ह्याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल, मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअरबद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: श्रोतो, आता आजचे काही दिनविशेष आणि त्यासोबत मराठी गाणी आपण ऐकूया. श्रोतो, आज 16 मे जागतिक कृषी पर्यटन दिवस. कृषी पर्यटन म्हणजे शाश्वत पर्यटनात अग्रस्थानी आणि पर्यटन रोजगार वाढीस बळकटी देणारा एक पर्यटन प्रकार. एका अर्थानं शहरी जीवनशैलीनं ग्रामीण संस्कृतीला मारलेलं खट्ट आलिंगन म्हणजेच कृषी पर्यटन असंही आपण म्हणू शकतो. कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून 2009 पासून 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेकडून याला मान्यता देण्यात आलेली आहे. अमेरिकेत कृषी पर्यटन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो, तर भारतात कृषी पर्यटन सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आज 600 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र

अस्तित्वात आहेत। हा व्यवसाय अतिशय जोखमीचा व्यवसाय मानला जातो, कारण यात पर्यटकांची जबाबदारी आणि काळजी त्यांच्यावर असते, त्यामुळे कृषी पर्यटनाला विशेष म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता बाळगावी लागते।

राम राम पावणं या चित्रपटातलं मीना मंगेशकर आणि चितळकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत लता मंगेशकर यांनी दिलं होतं.

श्रोतेहो, एक उत्तम कृषी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी कौलारू घर, बैलगाडी, धबधबा, तळ, भरपूर झाडी आणि वेगवेगळे खेळ, त्यासोबतच गावरान खाद्यपदार्थांची मेजवानी असणं आवश्यक आहे. आपल्या केंद्राचं उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी गरजेची आहे. त्यात सतत कुठल्या तरी प्रकारचा बदल करायला हवा आणि त्यासोबत पर्यटकांना आकर्षित करता येईल अशा सोयी सुविधा द्यायला हव्यात, तेव्हा उत्तम कृषी पर्यटन केंद्र बनू शकतं. आज 16 मे, जागतिक कृषी पर्यटन दिवस.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपी,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

श्रोतेहो, शेती, गावाकडचं जीवन, बैलगाडीची सफर, चुलीवरचं जेवण, हिरवीगार शिवारं आणि ग्रामीण संस्कृतीचा जवळून अनुभव हे शहरातल्या लोकांसाठी एक वेगळाच आनंद देणारं ठरतं. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळतो, तर पर्यटकांना निसर्गाशी नातं जोडण्याची संधी मिळते.

0: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सकाळचे 9 वाजले आहेत. श्रोतेहो, आज ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांच्या गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत 9:05.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री.

0: उज्ज्वल भविष्याची।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह,
2: शिस्त संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिन

0: फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: श्रोते, आता ऐकूया सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोते हो, नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
3: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
4: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
5: बाबा? झोपू दे ना.
4: काय करायचं याला?
5: ओ बाबा, जरा मोबाईल द्या ना.
4: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझ्या.
3: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
4: मग काय करू?
3: अहो, या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
4: काय सांगताय?
3: अहो हो,
2: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-4722-6503 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
3: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
6: नमस्कार
3: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
6: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
3: अगदी.
6: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते. आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
3: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
6: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
3: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
6: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
3: अगदी अगदी बरोबर आहे.
6: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
3: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
6: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
3: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
6: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
7: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
8: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात. राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे. सर्व मुलांची, माझ्याच नाही, सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
3: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर संपर्क 74 47 22 65 03 आणि 90।

0: 22 19 19 13 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13
1: सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आज 16 मे, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिन. अनेक गोड गीतांना आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म पुण्याचा. सेवा सदन शाळेत त्यांचं शिक्षण झालं. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच त्यांच्या कानावर पडत असत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं. ऐकूया त्यांनीच गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत। श्रोतेहो, माणिकबाईंनी अनेक कठीण चालींची गाणी तितक्या सहजतेनं गायली। घननिळा लडीवाळा हे त्यातलंच एक। नागमोडी वळणाचं हे गाणं गदिमांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं। तितक्याच लडीवाळा आवाजात माणिक वर्मा यांनी गायलं सुद्धा। ऐकूया हेच गाणं।

0: उमस पडेल तर या चित्रपटातलं माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोत्यो, आज ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली. दिनविशेष आणि त्यासोबत मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:16 झाली आहेत. खमंग रुजकर हा कार्यक्रम या जाहिरातीनंतर.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5 ते 12 मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते 9 उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
6: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
5: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
8: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या या भागात आपल्या सगळ्यांचं

0: मी तेजश्री
1: आणि मी रेखा
0: स्वागत करत आहोत.
1: तेजश्री, आपण काय करतो माहिती? एखाद्याचा वाढदिवस आला, लग्नाचा वाढदिवस आला, किंवा असं काहीतरी स्पेशल ओकेजन असलं तर सेलिब्रेट करण्यासाठी काय करतो?
0: केक. खरं
1: तर आपण घरी नाही केक बनवत, कारण बाहेरून इतका छान सुंदर असा तो
0: डेकोरेशन
1: केलेला केक जो आणतो तो आणखी जास्त आपल्या सेलिब्रेशनमध्ये चार चांद लावतो.
0: खरंय खरंय. हो, केक सुद्धा ट्राय करूच शकतो
1: अगदी.
0: तर आज मी अशीच एक केकची रेसिपी घेऊन आली.
1: अरे वा, म्हणजे आता या सुट्ट्यांमध्ये हे मी ट्राय करायलाच पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच. बघ, आणि हा आहे सगळ्यांना आवडणारा चॉकलेट केक.
1: त्याला लागणारं साहित्य पटकन सांग आणि प्रमाण मात्र ह्याचं खूप महत्वाचं आहे. बरं का?
0: अगदी अगदी खरंय. प्रमाण केकचं ना खरंच जर चुकलं ना तर तो सेटच नाही होत छान केक.
1: हो, त्यामुळे प्रमाण खूप महत्वाचं आहे.
0: म्हणजे आपण एरवीच्या रेसिपीज ना किंवा एरवी आपण जे पाककृती करतो तेव्हा आपण म्हणतो की आपल्या आवडीनुसार,
1: म्हणजे साधारण आपण घालतो.
0: हा, साधारण आपण अंदाजानं घालतो, पण केकचं मात्र तसं नाहीये. त्याला तेवढ्या मापातच सगळं घालावं लागतं.
1: अगदी. आणि ही खरंच महत्वाची टीप आहे, नाही का?
0: हो, आजची टीप आहे ही. तर चला साहित्य कृतीकडे वळूया.
1: अगदी.
0: आपल्याला लागणार आहे 6 टेबलस्पून मेल्टेड बटर किंवा तूप, 6 टेबलस्पून दूध.
1: बर,
0: आता आपल्याला लागणार आहे मिल्कमेड. कोणत्याही कंपनीचं तुम्ही मिल्कमेड घेऊ शकता,
1: मिळतं बाहेर.
0: हा, 3/4 म्हणजे 3/4 कप आपल्याला तो मिल्कमेड लागणार आहे. त्यानंतर 1 कप आणि वरती 2 टेबलस्पून मैदा लागणार आहे.
1: बर,
0: मग 6 टेबलस्पून कोको पावडर लागणार आहे. आणि 1 टीस्पून. हा, टेबलस्पून आणि टीस्पून मध्ये खूप फरक आहे बरं का. टेबलस्पून हा थोडा साईज ना मोठाच असतो आणि टीस्पून हा अगदी छोटा असतो. 1 टीस्पून लागणार आहे आपल्याला बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा.
1: बर, आता ह्याचं साहित्य मी पुन्हा एकदा रिपीट करते बघ.
0: हा,
1: आपल्या केकसाठी लागणारं साहित्य असं आहे 6 टेबलस्पून मेल्टेड बटर किंवा आपण तूपही घेऊ शकतो. त्याच्यानंतर लागणार आहे 6 टेबलस्पून दूध आणि 3/4 मिल्कमेड आपल्याला लागणार आहे. 1 कप आणि 2 टेबलस्पून मैदा लागणार आहे आपल्याला आणि 6 टेबलस्पून कोको पावडर लागणार आहे. 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा लागणार आहे.
0: अगदी बरोबर. आता कृती सांगते. आता सगळ्यात सुरुवात माहितीये का रेखा काय करायची? तर कढई आपली हीट करायला, म्हणजे कढई आपल्या गॅसवर ठेवायची मीठ घालून, किंवा तुम्ही वाळू पण घालू शकता, आणि एक स्टँड ठेवायचं त्याच्यामध्ये. आणि दुसरी तयारी काय माहितीये का? तर जो आपण केकचं जे टीन आहे, भांड आहे, त्याला बटर पेपर लावून किंवा ऑइल लावून त्याच्यावर मैदा असा भुरभुरवून घ्यायचा, म्हणजे तो केक खाली चिकटत
1: नाही. हो,
0: ह्या दोन पहिल्या स्टेप्स आहेत. आणि आता आपण बघूया केक करायची कृती.
1: बर,
0: आता पहिल्यांदा एका बाउलमध्ये मेल्टेड बटर किंवा आपण जे तूप घेतलंय ते घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध घालायचं. तर तूप आणि दूध एकत्र घ्यायचं बाउलमध्ये, ते छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण आत्ताच प्रमाण सांगितलंय 3/4 मिल्कमेड. हा, म्हणजे तो जो कप आहे त्याचा 3/4 मिल्कमेड त्याच्यामध्ये घालायचा आणि ते सुद्धा त्या तुपामध्ये आणि दुधामध्ये एकजीव झालं पाहिजे. त्याला सुद्धा पुन्हा अगदी छान मिक्स करून घ्यायचं.
1: अगदी.
0: आणि मग ते असं बटरी बटरी असं छान मिक्सचर
1: तयार होतं.
0: आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मैदा.
1: बर,
0: हा, आपले कोरडे पदार्थ जे आहेत ते सगळे ना चाळून घ्यायचे बरं का.
1: अगदी.
0: हा, चाळल्यामुळे त्याच्यामध्ये ना एक हवा तयार होते आणि छान
1: फ्लफीनेस येतो.
0: येस, केक आपला छान फुलायला मदत होते.
1: अगदी.
0: तर आता चाळणीमध्ये घ्यायचा आहे मैदा, त्याच्यामध्ये 6 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा. हे सगळं छान चाळून मिश्रणामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा हे सगळं त्या दूध आणि बटरचं मिश्रण केलंय ना त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. फक्त दक्षता एवढीच घ्यायची
1: की कुठलेही त्याच्यात लम्स राहणार नाही.
0: अगदी बरोबर. आणि खूप असं ढवळत नाही बसायचं, त्याला नाजूकपणे करायचं ते. हा, एवढीच एक आपल्या गृहिणीने दक्षता घ्यायची. आता ही सुद्धा एक दुसरी टीप आपण दिली आहे गृहिणींना. तर रेखा, मगाशी आपण टीन तयार करून ठेवला होता, तर त्या टीन मध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं आणि तो टीन एकदा टॅप करायचा साठ,
1: म्हणजे ते खाली व्यवस्थित सेट होईल.
0: आपल्या प्री हिटेड कढईमध्ये ठेवून द्यायचा. पण साधारणपणे 40 मिनिटं तरी गॅसवर आपला हा केक बेक व्हायला वेळ लागतोच. त्यामुळे 30 मिनिटानंतर एकदा बघायचं आणि 40 मिनिटं झाला की गॅस बंद करून टाकायचा.
1: येस,
0: झाला तर त्याला थंड होऊ द्यायचं आणि मग तो उलटा करून तुम्हाला हवं त्या डेकोरेशनं सजवायचा.
1: अगदी.
0: झाला आपला चॉकलेट केक तयार घरच्या घरी.
1: तर मैत्रिणींनो, या सुट्ट्या

0: मध्ये हा चॉकलेट केक नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता.
1: तर मैत्रिणींनो, आम्ही सुद्धा बनवणार आहोत, तुम्ही सुद्धा एक ट्राय करा.
0: तेव्हा आजच्या खमंग रुचकारच्या आजच्या भागातून मी रेखा
1: आणि मी तेजश्री
0: आपल्या सर्वांचा निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतलं असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया क्रमशः अभिवाचन.
6: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया.
7: मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळात 30 संस्थानं एकत्रित येऊन हिमाचल प्रदेश उदयास आला. स्वतंत्र राज्याचा दर्जा मात्र 25 जानेवारी 1971 पासून प्राप्त झाला. समुद्र सपाटीपासून 350 मीटर उंचीपासून 6,975 मीटर पर्यंतची उंची गाठणारा हा पर्वतीय प्रदेश रावी, बियास, सतलज, चिनाब आणि पार्वती यासारख्या मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्यांनी या परिसराला हरितसुंदर बनवलेलं आहे. गोठवून टाकणाऱ्या हिमाच्छादित परिसरापासून रखरखीत वाळवंटापर्यंतचं वैविध्य या राज्यात आढळतं. धरमशालासारख्या अतिपर्जन्यमान असलेल्या प्रदेशापासून लाहोल स्पितीसारख्या अतिथंड आणि अतिउष्ण असं विषम हवामान असलेल्या आणि जवळजवळ पर्जन्यरहित अशा प्रदेशामुळं भूप्रदेश, हवामान, पर्यावरण यामध्ये कमालीचं वैविध्य इथं प्रत्ययाला येतं. ऐन उन्हाळ्यात उंच शिखरांवरून कोसळणारे दूधसागरी धबधबे, बियास पार्वतीसारख्या खळाळणाऱ्या नद्यांचं संगीत, सफरचंदाच्या बागा, उत्तुंग पाईन देवदारचं सौंदर्य, मोक्याच्या ठिकाणी पर्यटन खात्यानं बांधलेली देखणी निवासस्थानं, पावला पावलावर भेटणारी मंदिरं आणि धवलशुभ्र हिमशिखरं हे हिमाचल प्रदेशाचं पर्यटन वैशिष्ट्य. भारतातला उन्हाळा सुसह्य होण्याकरता इंग्रजांनी शोधलेले समर कॅम्प्स म्हणजेच इथली हिल स्टेशन्स किंवा थंड हवेची ठिकाणं आता अगदी सामान्य माणसांकरताही खुली झालेली आहेत. सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणेच साहसी पर्यटकांनाही हिमाचल प्रदेश खुणावतो. किंबहुना नैसर्गिक भूप्रदेशाच्या वरदानाबरोबरच इथल्या पर्यटन विकास महामंडळानं साहसी क्रीडा प्रकारांकरता उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांमुळे धाडसी पर्यटकांची पहिली पसंती हिमाचल प्रदेशाला असते. या राज्यात महाहिमालयाच्या उत्तरेला स्पिती नदीची दरी, महाहिमालय आणि पीर पंजाल यामध्ये चंद्रभागा म्हणजे चिनाब नदीची, पीर पंजाल आणि धौलधार या रांगांमध्ये रावी आणि बियास नद्यांची, तर महाहिमालय आणि शिवालिक यामध्ये सतलज नदीची दरी आहे. मनतोषा, फावरंग, मुलकीला, मिनार, पगोडा, पापसुरा, शिग्री परसत, इंद्रासन, देवतिब्बा, शिखरबेह, शीला, ग्या, लिओपर्गियाल आणि किन्नोर कैलाश ही इथली काही महत्वाची शिखरं. त्यांची उंची साधारणपणे 6,000 पासून 7,000 मीटर पर्यंत आहे. साहजिकच दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला हा प्रदेश गिर्यारोहण, गिरीभ्रमण, प्रस्तरारोहण आणि अवरोहण यामध्ये रस असणाऱ्यांना नेहमीच खुणावत असतो. मनाली स्थित माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट इच्छुकांना गिर्यारोहण आणि तत्सम साहसी खेळांचं प्रशिक्षण देण्याबरोबरच मोहिमांचं आयोजनही करत असतं. शिवाय युथ हॉस्टेलसारख्या साहसी खेळांच्या प्रचार प्रसाराला वाहून घेतलेल्या संस्थाही नित्यनेमानं विविध गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण मोहिमांचं आयोजन करत असतात. देवतिब्बा, हनुमान तिब्बा, इंद्रासन, मूलकिला यांच्यावरील चढाई मोहिमांना गिर्यारोहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हिमालयाचा एकंदर विस्तारच एवढा प्रचंड आहे की त्यातली सगळी शिखरं किंवा सगळ्या दऱ्या पादाक्रांत करायच्या असतील तर माणसाचं आयुष्य कमीच पडावं. आजही कित्येक शिखरं अनाघ्रात आहेत, साहसी पर्यटकांना साद घालतायत. ट्रेकिंग बाबतीतही असंच काहीच आहे. हिमाचल प्रदेशात पदभ्रमणाकरता 270 पेक्षा अधिक असे परिचित मार्ग आहेत. त्याशिवाय अपरिचित, अस्पर्शित अशा कितीतरी वळणवाटा साहसी पर्यटकांना हाकारत असतात. नजरबंदी करणारी बर्फाच्छादित शिखरं ओक, मेपल, पाईन

0: देवदार यांची घनदाट जंगलं, सफरचंदांच्या बागा, मखमली हिरवळीची विस्तीर्ण कुरणं, डोंगरांमधून प्रचंड वेगानं कोसळणारे प्रपात, झुळझुळणारे झरे, अधूनमधून दर्शन देणारे जंगली पशुपक्षी, यामुळे हिमाचल प्रदेशातल्या कोणत्याही घाटीतलं पदभ्रमण असीम आनंददायीच ठरतं. औटपासून रोहतांगपर्यंत पसरलेल्या कुलू घाटीचा 80 किलोमीटरचा सिल्व्हर व्हॅली या नावानं ओळखला जाणारा परिसर साहसी पर्यटकांना पदभ्रमणाकरता अत्यंत प्रिय आहे. कांगडा व्हॅलीचं सौंदर्य देखील अपूर्व आहे. चंबा, खजियार, डलहौजी, धरमशाला या परिसरात कितीतरी ट्रेक रूट्स आहेत. हिमाचलाचा ईशान्येकडचा लाहोल स्पितीचा हिमालयीन वाळवंटी प्रदेश अनोख्या सौंदर्यानं पर्यटकांना मोहित करतो. चंद्रतालचा ट्रेक सौंदर्य आणि साहस या दोन्हींचा मिलाप साधणारा. मात्र कुलू किंवा कांगडा व्हॅलीतल्या ट्रेक रूट्सप्रमाणे लाहोल स्पितीचे रूट्स पर्यटकांचे लाड करणारे नाहीयेत. तिथल्या पदभ्रमणाकरता मांडीचे स्नायू बळकट, गुडघे मजबूत आणि दमसास जबरदस्त हवा, अफाट मनोबल आणि जिद्द हवी. मनाली ते बियास कुंड, मनाली ते भृगू लेक किंवा डलहौजी ते खजियार अशा सोप्या मोहिमांपासून ते बारालाचाला ते केलॉंग, मनाली ते रोहतांग किंवा चंद्रताल अशी ट्रेकर्सच्या मनोबलाची परीक्षा पाहणाऱ्या रूट्सपर्यंतची विविधता इथं आहे. काही ट्रेक रूट्स असे आहेत. रावी शिवपर्वत दर्शन ट्रेक हा जो ट्रेक आहे त्याचा मार्ग आहे. चंबा, तरेला, भनोडी, संत्रुडी, दुनाई, किलर, पूर्थी आणि उदयपूर. त्यानंतर रावी मणिमहेश दर्शन ट्रेक जो आहे तो चंबा, हडसर, धनाचो, मणिमहेश ताल, होली, नयाग्राम, यारा, जलसू कापदर, उतरला आणि पठाणकोट या मार्गानं होतो. बियास हनुमान तिब्बा दर्शन ट्रेक मनाली, धुंदी, महाली थॅच, शिग्रांग, मढी, कुलंगनाला, भृगुताल, मनाली या मार्गानं होतो. बियास देवतिब्बा दर्शन ट्रेकचा मार्ग असा आहे. नग्गर, रुमसू, मलाना, छोटा ग्रहण थॅच, जारी, बिजली महादेव आणि कुलू. पार्वती कुलू आयगर दर्शन ट्रेक कुलू, मणिकरण, पलगा, खिरगंगा, ठंडाभूज, ठाकूरकुआ, पांडवपूल, मनतालई, ठाकूरकुआ थॅच, खिरगंगा आणि पलगा या मार्गानं होतो. चंद्रभागा मुलकीला दर्शन ट्रेक देखील अतिशय सुंदर आहे. तिचा मार्ग असा आहे. मनाली, तंडी, केलॉंग, पाचसो, सूरजताल, टोकयोगमा, चंद्रताल, बातल आणि मनाली. स्पितग्या दर्शन ट्रेक मनाली, काजा, दानखर, गोंपा, लिनलुम, झिंगू, लाशिटंग, शिलाजोट, काजा, मनाली या मार्गानं पूर्ण होतो. श्रीकंद महादेव दर्शन ट्रेक जो आहे तो शिमल्यापासून सुरू होऊन पुढे निरमुंड, अरसू, सरहन, बथाड, शोजा, खनाग, अनी आणि पुन्हा सिमला असा पूर्ण होतो. तर सतलज किन्नोर कैलाश दर्शन ट्रेक जो आहे तो शिमल्यापासून सुरू होऊन करचम, कामरू, चितकुल, चरांगघाटी, मोरांग, सरहन आणि शिमला असा पूर्ण होतो. हे ट्रेक रूट्स केवळ नमुनादाखल आपल्याला सांगितले. अप्पर मनालीतल्या 8-10 गावांमध्ये घराघरातून माउंटन गाईड्स आहेत. पर्यटन विकास महामंडळ किंवा पर्यटन संस्था यांच्या आराखड्यात नसलेले अनेक नितांत सुंदर ट्रेक रूट्स त्यांच्या मदतीनं पादाक्रांत करता येतात. चंद्रा, लाहोल स्पिती, मलाना, कुलू, कांगरा या निसर्गसुंदर खोऱ्यांमधली शेकड्यानं ट्रेक रूट्स हिमाचलातील गाईड्सना तळहातावरील रेषांप्रमाणे परिचित आहेत. ग्लेशियर्सना भेट देऊ इच्छिणाऱ्या साहसी पर्यटकांकरता रोहतांग पास जवळच्या सुप्रसिद्ध बियास कुंडखेरीज, बाराशिग्री, भादल, भागा आणि चंद्रा ग्लेशियर आहेत. थोड्याशा पदभ्रमणानंतर शांत निसर्गरम्य परिसरात कॅम्पिंग करून पक्षी निरीक्षण किंवा प्राणी वनस्पती अभ्यास करू इच्छिणाऱ्यांकरता बियास, चंद्रा, सतलज, रावी या नद्यांचे किनारे आहेत. शिवाय भागसुनाथ लेक, रेणुका लेक, खजियार लेक अशा सोप्या पर्यायांपासून चंद्राताल किंवा मणिमहेश ताल सारखे अवघड पर्याय देखील उपलब्ध आहेत.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: श्रोते, 9:34 झाली. आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: के फनकार हैं, इनकी बेटी जानी मानी अभिनेता विकी कौशल.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

ऐकूया लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं नूर कासिम यांचं गीत. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलंय. चित्रपट पत्थर के फूल.

0: लता मंगेशकर आणि पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता पत्थर के फूल.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, पुन्हा एकदा एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनीच गायलेलं गीत आपण ऐकूया. दिलीप ताहिर यांचं राम लक्ष्मण यांनी संगीत दिलेलं हे गीत 100 डेज या चित्रपटातलं.

0: दिलीप ताहिर यांचं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. 100 डेज या चित्रपटासाठी गायक कलाकार लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: लता मंगेशकर आणि हरिहरन यांनी गायलेलं गीत आपण ऐकत आहोत.

लता मंगेशकर हरिहरन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लम्हे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सकाळचे 10:21 झाली आहेत.

कविता कृष्णमूर्ती मनहर आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं सौदागर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. श्रोते हो, याबरोबरच चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो ऐकू या कार्यक्रम स्वरयात्री यामध्ये आज डॉ हिमांशु गिंडे यांच्याशी कृपा कुलकर्णी आणि विद्या वालवडकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करत आहोत.
1: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री. श्रोतेहो नमस्कार. स्वरयात्री या कार्यक्रमात मी कृपा
2: आणि मी विद्या,
1: आम्ही दोघीही तुम्हा सर्वांचं मनःपूर्ण

0: पूर्वक स्वागत करतोय. आपण संवाद साधतोय डॉक्टर हिमांशू गिंडे यांच्याशी आणि जाणून घेत आहोत त्यांचा हार्मोनियमचा आणि बासरी वादनाचा प्रवास. आपला आजच्या भागामध्ये सर मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: एका वेळ सादर करत असताना मग या दोन बासऱ्या एकाच सादरीकरणामध्ये आपण घेऊ शकतो?
1: एखाद्या गाण्यामध्ये मी तर अशा तीन तीन चार चार बासऱ्याही लागतात एक गाणं वाजवत असताना. म्हणजे आता जेव्हा आपण लाईट म्युझिकला साथसंगत म्हणतो तेव्हा तुम्हाला काही काही टिपिकल काही काही जागांमध्ये बासरीचे पीसेस वाजवायचे असतात. समजा एखादं गाणं काळी एक मध्ये आहे तर याचा अर्थ मला फक्त काळी एकची बासरी लागणार आहे का तर असं नाही. मला त्याच्यासाठीही तीन चार वेगळ्या बासऱ्या लागू शकतात.

0: निधमग सा मालकं झाला. कोयली बोले अंबुबा, हे जे मी वाजवलं चाललंय भूपत चाललंय. मी बोटाने वाजवते तो भूपत चाललाय, फक्त स्वर बदलत गेल्यामुळे सेम स्केल पण तुम्हाला वेगळा काहीतरी भास येतो त्याचा. त्याला मूर्छना असं म्हणतात. जर ते बासरीवर आम्हाला त्यामुळे दाखवता येतं हे लाईट म्युझिकमुळे. म्हणून जसं तुम्ही विचारलं ना, एका गाण्यामध्येही वेगवेगळ्या फ्लूट्स आम्हाला लागतात. म्हणून हा संच असणं आणि त्यावेळेला ते डिसिजन घेणं की एखादं गाणं आता चालू आहे, त्यामुळे ह्याचा बराच मोठा अभ्यास आहे की तुम्हाला तुमचं नोट्स लिहावे लागतात. नुसतं नोटेशन काढून संपत नाही, तिकडे प्रत्येकाचं प्लॅनिंग करावं लागतं. तुम्हाला ह्या नोटेशनसाठी तुम्हाला कुठली बासरी लागणार आहे, एकतर नुसती त्या रेकॉर्डमधली बासरी ऐकून त्याचा आवाज नक्की कसा आहे, तो बेसमध्ये चाललाय का पहाडी काहीतरी आवाज लागतोय, शार्प वाटतोय किंवा अगदी बेस वाटतोय, मग त्याच्यानुसार तिकडे ती बेस फ्लूट मला वापरायची आहे. आता कोणती वापरायची आहे, सहाला सहा म्हणूनच वापरायची आहे का पंचमला सहा म्हणून वापरायची आहे, तर ते त्या स्ट्रक्चरवरनं त्या नोटेशनवरनं मला वाजून बघायचं आणि मग ते प्लॅनिंग करायचंय, असं सगळं लिहावं लागतं. आयत्या वेळेला समजा सिंगरनी माझा आवाज बसलाय, आता मला हाफ नोट खाली गायचंय, तुमचं हे सगळं प्लॅनिंग बिघडू शकतं. म्हणजे त्या ह्याच्यात तुम्हाला रेफरन्सनी लक्षात ठेवायला लागतं
1: आणि
0: कशा कशा वापरायच्यात बासऱ्या.
1: याच्यामध्ये पुन्हा गमक मुरकी हे प्रकार
0: नक्कीच नक्कीच, हे तर त्याची शक्तिस्थानच आहेत बासरीची. गमक म्हणा मुरकी म्हणा, की जसं आपण ऍडव्हान्स लेवलला जर भावभावना मला जर त्याच्यात टाकायच्या असतील तर त्याच्यामध्ये आता केशव माधव गाणं, तर हे गाणं जर मी असं वाजवलं तर ते अगदी बायभूत व्यवस्थित नोटेशन परफेक्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. गादर केशव माधव ओळखता येतं तुम्हाला, केशव माधव आहे. पण त्याच्यामध्ये समजा हेच गमक मुरकी खटके हे थोडंसं अंग टाकलं की त्याला थोडासा जिवंतपणा येतो,
2: त्याच्यातले बारकावे.

0: शब्द हे
1: तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे हे या तिन्ही गोष्टी म्हणजे खटका मेंढ मुरकी किंवा ह्या ही सगळी शक्तिस्थान आहेत बासरीची. रादर मी म्हणेन हा प्राण आहे बासरीचा. ज्याला हे सोडून बासरी येते त्याला नुसती बासरी टेक्निकली येते असं आपण म्हणू शकतो. बासरी येतच नाही रादर की त्याला टेक्निकली ते इन्स्ट्रुमेंट कसं वाजवायचंय हे मे बी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती आहे, सायंटिफिकली माहिती आहे, त्याचं नोटेशन त्याला दिलेलं आहे, तो तसं तसं ते वाजवत. पण म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी आपण नोट्स मध्ये लिहू पण नाही शकत ना एक्झॅक्टली कसं वाजवतोय आपण. हे आपले फिलिंग्स आहेत, आपले भाव आहेत जे आपल्याला त्या वाद्याच्या स्वरूपात उमटवायचे आहेत. त्याच्यामुळे म्हणून आपण म्हणतो ना की स्वभाव दर्शन घडतंय वाद्यांमधून, म्हणजे प्रत्येकाचा खूप वेगळा आहे. हीच शास्त्रीय संगीताची गंमत आहे आणि याचं ऍक्च्युली वेस्टर्न म्युझिक जे करतात ना त्यांना ह्याचं खूप अप्रूप हे वाटतं, खूपच नवल वाटतं या गोष्टीचं. त्यांच्यामध्ये कसं ना एकदम फिक्स आहे त्यांचा ढाचा की त्यांना जे जे काही आहे अगं लिहिलेलं असतं त्यांच्या पेपरावर इतकं की हा पेपर जर मी अचानक तुम्हाला दिला तर तुम्ही तसंच वाजवू शकाल जे मी वाजवतोय. क्लासिकलचं तेच तर नवलाई आहे त्यांची की क्लासिकल मध्ये वाजवताना त्यांना हेच नवल वाटतं की आमच्या पुढे काही नाहीये क्लासिकल वाजवताना, पण सगळं इथे म्हणजे असं फिक्स डोक्यात काहीच नसतं. जसं आता आपण गप्पा मारतोय त्याच पद्धतीने आम्ही भूक चालू केलं की जसं त्या त्या वेळेला सुचेल तसं वाजवत जातो. म्हणजे आता जे वाजवलं मी हे दुसऱ्या दिवशी हे कम्प्लिटली वेगळं वाजेल काहीतरी.

0: भूपच्याच नावाखाली काहीतरी वेगळं वाजेल, भूपच का वाजवेन मी. पण अशी ही जी काही ती क्रिएटिव्हिटी आहे ना, ते त्यांचं त्यांना खूप अप्रूप आहे वेस्टर्न क्लासिकल मध्ये.
1: हे शास्त्रीय संगीत अमर्याद आहे, त्याला मर्यादा
0: नक्कीच नक्कीच. मी असं कोणत्याही संगीताला कमी लेखणार नाही, त्यांची मजा खूपच आहे वेस्टर्न क्लासिकलची. म्हणजे फिक्स वाजवण्याची पण मजा ही प्रचंड वेगळी आहे, आणि हे दोन्ही मध्ये कामं केल्यामुळे मी दोघातलाही आनंद घेऊ शकतो.
2: ती अनुभूती
0: अगदी स्ट्रक्चर वेगळं आहे. स्वीडिश आहेत म्हणायला दोन्ही, पण एक बासुंदी आहे, एक समजा गाजर हलवा आहे. तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. गाजर हलवा चांगला, जो चांगला बनवलेला गाजर हलवा असेल तो आवडेलच तुम्हाला, का नाही आवडेल.
1: ज्याची त्याची प्रत्येकाची खासियत आहे, वेगळी आहे, त्यातून मिळणारा आनंदही वेगळाच आहे.
0: वेगळाच आहे.
1: प्रत्येक जण आपल्या ठिकाणी बरोबर आहे, योग्य आहे, असं जे आपण म्हणतो ना त्याप्रमाणे, ज्याचा प्रत्येक त्या म्हणजे शास्त्रीय असेल किंवा वेस्टर्न असेल, त्या दोन्हीचाही आनंद तेवढाच आपण.
0: खोली वेगळी आहे फक्त, बस एक हॉल एक बेडरूम आहे, दोन कम्पेअर कसं कराल दोन्ही गोष्टी. तर आता तुम्हाला मी शुद्ध स्वर वाजवून दाखवतो. मुळात कसा सा सुद्धा आम्हाला जसं सांगितलं जातं ना की बासरीचं तुम्ही काही ऐकू नका, फक्त सा ऐका. म्हणजे असं म्हणजे ह्या वाद्याचं ती क्षमता काय आहे तेवढी, कारण बाकी कोणत्याही वाद्यांमध्ये तेवढी तेवढा तो प्रभावशाली एक स्वर फक्त बासरीचा, किंवा कोणत्याही वाद्यातला एखादा एकच स्वर फक्त चाललाय, तर त्याच्यामध्ये बासरीचा प्रभाव सगळ्यात जास्त आहे. की तुम्ही काही नाही वाजवलं, फक्त सा या तानपुऱ्याशी मॅच झाल्यानंतर जो आपल्याला अनुभव मिळतो तो तसा इतर वाद्यांमध्ये हार्मोनियममध्ये मी वाजवला तर तेवढा इफेक्ट येणार नाही. कारण हे श्वासाचं वाद्य आहे, रेझोनन्सचं वाद्य आहे, ते पटकन हृदयाला भिडतं. त्याच्याचमुळे कदाचित मी या बासरीच्या प्रेमात पडलो आणि हे सगळं हार्मोनियमचं बाजूला सरलं गेलं थोडंसं.

0: तर बासरीमध्ये खरं तर आता मी रेंज जस्ट आपण त्याच्याबद्दल बोलूया की साधारण रेंज बासरीची किती असते. तर आता सारेमत तुम्हाला कळलं तर मंद्रा पंचमापासून आपण जाऊ शकतो. म्हणजे हा पंचम झाला तर पुढे येतात स्वर थोडेसे फॉल्सिटो टाईप मध्ये येतात. म्हणजे हे जे वरचे स्वर आहेत ते थोडेसे म्हणजे ते म्हणतो ना आपण चढेस्वर नाही फॉल्सिटो. जसं किशोर कुमारांची ती यॉडलिंग वगैरे जसं असतं ते कसे फॉल्सिटो लावतात स्वर तर तसं. त्यामुळे हे शक्यतो आम्ही वापरत नाही म्हणजे कुठेही शासकीय संगीत असेल किंवा काही असेल म्हणजे हे वापरलेच पाहिजे तशी काय त्याची नाही. एखादा स्वर फक्त लावायचा असेल तर तो लावून येऊ शकतो कारण ती रेंज वाढवावी. त्या रागामध्ये जर कमी स्वर असेल आम्हाला थोडासा एखादा स्वर वरचा हवा असेल तर फक्त त्याला स्पर्श करून येणं तेवढं. हे थोडेसे फॉल्सिडो टाईप मध्ये वाजतात पण अशी म्हटली तर खूप रेंज आहे बासरीची एकाच ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं श्वासावर आहे. तुम्ही म्हणत असाल की सहाच छिद्र आहेत त्याच्यातनं आणि सारेम वाजवताना कायम बोटातीच राहतात फक्त श्वासाचं गणित बदलतं. त्यामुळे सेम पोझिशनला हा एक सा वाजला आणि बोट काहीही न हलवता फक्त श्वास मी बदलला माझी हवेची फुंकर थोडीशी छोटी गेली आणि फोर्स वाढवला म्हटल्यावरती वेगळी फ्रिक्वेन्सी वाजली. जसं पंचमामध्ये आहे तीन पंचम वाजतात सेम पोझिशनला हे तीन वाजले. बोट काहीच हलवली नाही असं ते श्वासांवर आणि याच म्हणजे श्वास आणि तुमची बोट याचं कोऑर्डिनेशन यामध्ये कामाला येतं बासरीचे सगळं सप्तक वाजवताना.
1: खूप आहे
2: यामध्ये. आणि अगदीच जेव्हा गायक एखादा आलाप करतो तेव्हा वादक त्याला जणू संवादासारखंच उत्तर देतो. आणि ही जुगलबंदी म्हणजे सुरांची खरी जादू आहे असं म्हणायला हरकत नाही. वादकांचं वादन हे केवळ साथ म्हणून राहत नाही तर ते गायनाची उंची वाढवतं.
0: संगीत योग तर म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. योगामधला सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आहे की संगीताच्या द्वारे जो योगाभ्यास केला जातो

0: किंवा मनशांतीसाठी, तर हे संगीताचा फार मोठा हातभार आहे याच्यामध्ये, की त्यामुळे तुम्ही ती प्राप्ती लवकर किंवा ती अवस्था लवकर प्राप्त करू शकता संगीतामुळे. काही नसेल मी तर म्हणतो एक असा एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही की जसं आपण सकाळी उठतो आणि असे बाकी अवांतर सगळे आवाज चालू असतात, काही ना काहीतरी घरी भांड्यांचे आवाज चालू आहेत किंवा खिडकी उगडली तर काहीतरी वातावरणातले, आजकाल आपण शहरात राहतो त्याच्यामुळे वाहनांचे हॉर्न हे ते सगळं चालू असतं, त्याच्यामुळे अशी वेळेनं निवडणं अगदी तुम्ही प्रातःकालीन समजा 4-5 वाजता जेव्हा सगळं शांत आहे त्यावेळेला तानपुऱ्याचा एक स्वर लावून ठेवलात ना तरी सुद्धा काहीही करू नका, तुम्हाला जो एक वातावरण निर्मिती होते फक्त त्या स्वरामुळे. गाणं लावू नका किंवा काही असं, म्हणजे ज्यांना काही कळत नाही लोकांना वाटतं ना की नाही शास्त्रीय संगीत लावलं आम्हाला कळतच नाही हो काय करणार, आवश्यकताच नाही, फक्त तानपुऱ्याचा एक स्वर लावून ठेवायचा तरी सुद्धा एवढं प्रसन्न वाटतं एका स्वरामुळे, तर त्याचं पण एक अनुभूती वेगळीच आहे. जसं तानपुऱ्यामध्ये सुद्धा आता किती सोपं वाद्य आहे ते, 4 स्वक्षताला तारा आहे, पंचम वाजतो, 6 वाजतो, तोच 6 परत एकदा वाजतो आणि खर्ज 6 वाजतो. पण ऍक्च्युली होतं काय की ती एक तार छेडताना हवेत ज्या लहरी तयार होतात त्याच्याच नंतर आपण ती लहर संपत असतानाच तो दुसरा स्वर आपण छेडतो, त्याच्या लहरी मिक्स झाल्यामुळे अजून काही वेगवेगळे स्वर तयार होतात त्याच्यात. तर त्यातला जसं आपण गंधार वाजवत नाही तानपुऱ्यावर, पण हा तानपुऱ्याचाही अभ्यास आम्हाला जेव्हा असा सगळ्यांनी घेतला होता एकदा तेव्हा इतकं भारी वाटलं होतं की जे आपण वाजवत नाही तानपुऱ्यामध्ये, कारण स्वर दोनच आहेत, पंचम आणि षड्जच वाजवतोय आपण, पण त्याच्यातनं धैवत गंधार हे क्लिअरली ऐकू येतात, म्हणून गंधारला स्वयंभू स्वर म्हणतात, की जो या दोन तारांच्या नादामधनं तयार झालेला आपसुक स्वर आहे जो तुम्ही वाजवला नाहीये, जो छेडला नाहीये तुम्ही, पण प सा नंतर तो ग ऐकू येतो आपल्याला क्लिअर किंवा ध ऐकू येतो, म्हणजे त्याच्यासाठी ते कान पण तसं तयार असायला लागतं, बाकी प्रचंड शांत
1: झालं. सागरांच्या लाटा ह्या कशा
0: एकमेकांमध्ये मिसळतात, कधी पहिली चालू झाली कधी पहिली संपली दुसरी चालू झाली किंवा ती दुसरी पहिलीत कधी मिसळली हे कळत नाही,
1: अशाच पद्धतीने ही नादनिर्मिती
0: आहे. त्यामुळे हे बासरीमधनं किंवा याच्यातनं खूप ते रिलेट करता येतं, म्हणजे बाकी वाद्यांच्या पेक्षा किंवा बाकीही तंतुवाद्य आहेतच त्याच्यामध्ये रिलेट करता येतं, पण ते बासरी हे जास्त श्वासांचं असल्यामुळे तुम्ही तो रेझोनन्स शेवटी मॅच करता अशा काही स्वयंभू स्वराला. म्हणून जसं मी म्हणालो ना की जसं माझा अभ्यासात मन नाही लागायचं, कारण ते अचानक त्या फ्रिक्वेन्सी डोक्यात चालू असायच्या, त्याच्यामुळे सगळं आपलं विसरलं जायचं की मी जे काय करतोय आता जो अभ्यास करतोय तो असं डोक्यात निघून जायचं.
1: तर आम्हाला एका ठराविक रागाची पण ओळख या बासरीच्या माध्यमातून आपण
0: नक्कीच, त्यासाठी मी यमन राग थोडासा वाजवून दाखवतो. यमन एवढ्यासाठी की तो तसं म्हणतात ना की यमन हा रागांचा राजा आहे, कारण तो कोणत्याही काळी वाजवू शकतो, जसं काही रागांच्या वेळा निश्चित केलेल्या असतात शास्त्रीय संगीतामध्ये, तर यमन हा कुठल्याही क्षणी आपल्याला आणि फक्त एकच भाव नाही तर यमन वाजवण्याच्या पद्धतीवर तुम्हाला अनेक भावांची निर्मिती त्याच्यात होते आणि एक स्वतःमध्येच तो संपूर्ण राग आहे, त्याच्यात 7 स्वरांचा वापर असल्यामुळे तो म्हणतो ना की आपण जास्तीत जास्त वेळ तो प्रस्तुत करू शकतो, किंवा जसं काही गायक मैफिलींसाठी एक त्याच्यासाठी एक सेफ राग म्हटलं जातं की यमन शक्यतो निवडतात, कारण त्याच्यामध्ये स्कोप जास्त असतो वाढवायचा किंवा गायचा, अदरवाईज जर आता भूप खूप सोपा वाटतो की सारेपद असा आणि भूप सुद्धा खूप सर्वश्रुत राग आहे, पण तसं म्हटलं तर ओढ स्वरांचा राग आहे, 5 स्वर आहेत फक्त त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे विस्ताराला कुठेतरी खूप मर्यादा येतात की तेच गावं लागतंय की अजून कसा त्याला विस्तार कसा करू त्याचा की 5 स्वर आहेत, तर त्या अनुषंगाने यमन मध्ये तुम्हाला खूप स्वर मिळतात
1: आणि
0: रसनिर्मिती आहे बाकी रागांमध्ये आहे, पण यमन मध्ये तेवढे स्वर जास्त मिळाल्यामुळे तुम्ही तो विस्तार जास्त त्याचा लांबवू शकता, त्याच्यामुळे रागांचा राजा असं म्हटलं जातं, त्यामुळे मी सुद्धा थोडस काय म्हणतो त्याला आपण थोडीशी बचावात्मक खेळीच करूया आणि यमनलाच
1: नक्कीच
0: थोडासा प्रयत्न करूया यमन वाजवायचा.
1: आम्हालाही कदाचित कुठेतरी हे वाटलं होतं की यमन आपण घ्यावा राग,
0: वा मग हरकत नाही. यमन मध्ये सगळे स्वर शुद्ध लागतात, फक्त मध्यम जो आहे तो तीव्र लागतो, त्याच्यामुळे तो जाताना रे ग म द नि सा तो सारे आणि पद हे शक्यतो यमन मध्ये जास्त येत नाही, सारे ग म प ध असं शक्यतो येत नाही, नि रे साच्या ऐवजी नि रे ग म ध म ध नि सा सा नि द प येताना सरळ सोट सा नि द प म ग रे सा असा हा यमन आहे. आता बासरीमध्ये यमन वगैरे सादर करताना सुरुवातीला काही छोटासा विस्तार वगैरे वाजवणं ते तर ठीकच आहे, पण त्याच्यासोबत अजून एक प्रकार केला जातो त्याला जोड असं म्हणतात, तर जोड हा प्रकार असा आहे जो सतार मध्ये सुद्धा केला जातो,
1: जोड झाला वगैरे
0: हे जे शब्द ऐकलेले असतील तर ते असं असतं की ते एका लयबद्ध पद्धतीने मांडले जातात पण लय

आखवडा असं कोणतं माध्यम नसतं सोबत, म्हणजे त्यावेळेला तबला वगदुंगम काही वाजत नाही की ती तुम्हाला मात्रा दाखवायला काही वाजत नाही. आजकाल ते जोडमध्ये सुद्धा पखवाजायचं फक्त चार मात्रा, त्याला विशिष्ट ताल असा नसतो, फक्त चार मात्रांचं सायकल तुमच्या पुढे चालू असतं. पण खरी त्याची संकल्पना अशी आहे की तुम्हाला तो लयीचा भास होतो. लय म्हणजे जसा वादक त्याच्यानुसार त्याच्या मनात जी लय चालू असेल त्याप्रमाणे त्या लयीत बदल करू शकतो. पण लयबद्ध असणारा असा स्वरांचा विस्तार, पण ती लय दाखवायला त्यात दुसरं कोणतंही तालवाद्य सोबत तो साथीला त्यावेळेला घेत नाही. हे सगळं झाल्यानंतर त्याची लय वाढत जाते आणि मग अॅक्च्युअल बंदिशीला वगैरे चालू किंवा काही विलंबित ख्याल असेल किंवा मध्यलयीतला ख्याल असेल त्यांनी चालू होतं वादन. तर हा सुरुवातीचा जो छोटासा पार्ट आहे की कसं ते ट्रान्झिशन होत जातं ते थोडंसं मी सादर करतो.

0: मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन जे ऐकणं होतं आपलं आणि त्यांचं सादर करणं होतं.
1: कधी कधी असं वाटतं की शब्द इथे थांबवावेत आणि फक्त
2: हेच कदाचित मला फील झाला असेल त्यावेळेला.
1: आणि हा प्रवास सुरू झालेला असेल नक्कीच.
0: तो एक वर्षाचा गॅप का मोठा टर्निंग पॉईंट देऊन गेला पूर्ण संपूर्ण आयुष्यासाठी.
2: माझी स्वप्नातही कल्पना नव्हती की असं काहीतरी घडेल त्या म्हणजे ज्या गॅपसाठी मी जे करायला पाहिजे होतं ते सोडून
1: हे
2: भलतंच काहीतरी वळण जे निघालं.
0: पण किती सुरेल वळण होतं.
2: नक्की नक्की. तर या यमनवर खरं तर हा इतका यमन हा प्रेमात पाडणारा राग आहे तसं म्हटलं तर त्यामुळे चित्रपट सृष्टीला सुद्धा त्याला इतकं म्हणजे भुराई पाडलेली आहे यमन.
1: म्हणजे यमन शिवाय चित्रपट सृष्टी अधुरी आहे.
2: आधीच तर कसं ना ते रागांवर आधारितच गाणी करण्याचा प्रघात होता. कारण रागांचं जे वैशिष्ट्य होतं की ज्याच्याने एखाद्या रागाचे एखादे विशिष्ट भाव तयार होणं तर चित्रपटामध्ये एखाद्या प्रसंगामध्ये तो भाव हवा असेल. त्याच्यामुळे संगीतकारांचं तुम्ही जर आधीचे अगदी हिंदी मराठी कोणतेही बघितले तर अगदी नौशादजींपासूनचे सगळे बघितलेले अगदी बैजू बावरा सारख्या जुन्या पिक्चरमध्ये सुद्धा तो सांगीतिक पिक्चरच आहे बैजू बावरा वगैरे म्हटल्यानंतर तिथे प्रॉपर तानसेनांचा रियाज वगैरे दाखवलाय त्याच्यामध्ये. तर हे त्या वातावरणाचा त्यांना तो फायदा चांगला घेता येतो. म्हणजे संगीत जे तुम्ही बॅकग्राऊंडला आपण जे ऐकतो तर ते रागांशी निष्ठ असेल तर तो भाव आणि जर चित्रपट त्या दिग्दर्शकाला पाहिजे असणारा भाव जर तो जुळला तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. त्याच्यामुळे चित्रपटसृष्टीला सुद्धा या सगळ्या रागांची भुरळी पडलेली आहे. त्याच्यामुळे यमन हा तर म्हणजे म्हणतो ना आवडीचाच राग आहे सगळ्यांच्या. जुन्या सगळ्या काळातल्या सगळ्या गोष्टी गाण्यांमध्ये तुम्ही ऐकल्या असतील. जसं अगदी आपण अगदी मराठीमध्ये पण आपण

म्हणूया की समजा प्रथम तुला वंदित आपण गाणं दरवेळेला ऐकतो, कितीतरी गणपतीला तर हे गाणं हमखास आपल्याला घराघरातून किंवा लाऊडस्पीकर मधून ऐकायला येतच. हे यमन मधलंच गाणं आहे की जसं

0: या काही गाड्यांमध्ये शुद्ध मध्यम असल्यामुळे थोडा कल्याण अंग पण आहे त्याच्यामध्ये, यमन कल्याण म्हणतो आपण त्याला, शुद्ध मध्यमचाही अंग असल्यामुळे. अशी बरीच गाणी आहेत अजून, म्हणजे कव्वाली अगदी, म्हणजे कव्वालीत कोणी यमन कसा वापरू शकतं, तर हे ती कल्पकताच आहे त्या
1: संगीतकार रोशन यांनी कव्वाली केलेली आहे.

0: अशी बरीच गाणी आहेत. मी तर फार कमी आता आठवली, पण यमनवर म्हणजे यमनच्या गाण्यांवर आधारित अगदी 3 तासांपेक्षा जास्त कार्यक्रम करता येईल आपल्याला. इतकी गाणी म्हणजे इतकी ती भुरळ पाडलेली अशी आहे यमन रागानी या चित्रपट सृष्टीवर. मोठा राग आहे त्याच्यामुळे.
1: कार्यक्रमाची वेळ संपते.

0: हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री।
1: स्वरयात्री हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आज यामध्ये डॉक्टर हिमांशु गिंडे यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकला। कृपा कुलकर्णी आणि विद्या वालवडकर यांनी या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील। श्रोतेहो, सकाळचे 11:05 झाली आहेत।

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
3: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: श्रोतो आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊया।

0: वेदा नेरूरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं बालगीत आपण ऐकलं. संगीत दीपक पाटेकर यांचं होतं.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
0: श्रोतेहो, मराठी गाळ्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया कान्हो पात्रा या नाटकातलं आशा खाडीलकर यांनी गायलेलं पद. संगीत वसंत देसाई यांचं आहे.

0: कान्होपात्रा या नाटकातलं आशा खाडीलकर यांनी गायलेलं पद आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:16 झाली आहेत.
1: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक. या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
2: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: आमच्या कार्यक्रमाची काही निवेदनं.
4: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10-11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
5: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य. श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श. तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
0: श्रोते हो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलं होतं.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं रमाकांत पाठक हे यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं. आणि श्रोते हो, आता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आपण शेवटी पिंजरा या चित्रपटातली लावणी ऐकूया.

0: जगदीश खेबुडकर यांची उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लावणी पिंजरा या चित्रपटातली आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 11:31 झाली आहेत. आता थोड्याच वेळात हिंदी गाण्यांचा आनंद घेणार आहोत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: असताना
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला
2: उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट काऊ मॅट मल्चिंग पेपर गांडूळ बेड अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखेड ऑर्डर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82-37-83-19.
3: किडनी स्टोन मुतखडा युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं लवकर आराम देतं फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
4: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
5: पण तू कसा ओळखलास.
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार साठी गल्ली सोलापूर.
7: श्रोतेहो हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुप जलोटा यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अंदर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
1: मोबाईल 93-72-707-100।
3: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड,
4: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती।
5: १९८१ पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
6: श्रोते, आता जगजीत सिंग यांनी गायलेली निदा फाजली यांची गझल आपण ऐकूया, संगीत जतीन ललित यांचं।

0: फूल खिलते हैं, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवां होता है। दिल की बातों को होंठों से नहीं कहते, ये फसाना तो निगाहों से बयां होता है।
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
2: विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या। श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे। यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच। यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल। संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31। या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156।
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
5: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी।
4: संपर्क 87400304008।
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
7: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स।
7: तुझे दागिने त्यांच्याकडूनच आणले?
8: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते।
9: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
10: हॅलो।

0: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
1: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये। कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात। अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर।
0: मोबाईल: 7083069496।
1: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध।
0: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून

0: तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
3: चलो निकले गए.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77192922555.
8: श्रोतो, आता हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत हनी सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. चित्रपट चेन्नई एक्सप्रेस.

हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजतायत. 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या

0: त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली की

0: प्रवासाची सुरुवात कशी झाली की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूलला शिक्षण झालेलं होतं त्यांचं GD 8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली. त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं. म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला
1: सुरुवात केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे. मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं. त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं आता अशी मदत करते तू तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे शीख म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं. आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे मोडायचं ते सर्व असं करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा.
1: तर हे 40 वर्षांमध्ये खूप काही शिकायला मिळालंय त्यांच्यासोबत.
0: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
1: हो.
0: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो. पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची. आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
0: बरं.
1: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो. ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
0: ओळख
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये डोळे कान नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं. आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला. म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: खूपच छान ताई. आणि तुम्ही ही जी आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
1: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे. कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
0: हो. आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
1: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
0: हो.
1: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
0: हो हो.
1: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे. त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
0: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
1: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
0: तिची ती दिनचर्या
1: असते. तर मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनीपासून

0: चालत आलेला आहे
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
0: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो. कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते. म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदड संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय. पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला आम्ही गेलो होतो. तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाहीये तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असं पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी, तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाहीये तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता. म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं

0: छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: जे आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं, ताई आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीच्या सुरेशकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणा आहे, औरंगाबाद आहे. सर्व्या दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शन भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले आहे, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो, नक्की
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. बरं ताई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीनं भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली काम केलं हे पोच पावती असते.
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक याचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्यानी त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार.
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.
1: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळे जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी, वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसलं सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टाय की नाही सध्या? पण जाऊ दे. अगं इतकी वैतागले ना मी, नुसता कंटा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा, बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग, यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहा, आता 2 दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई. काय हे ऊन ग बाहेर
1: मग.
0: आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा?
1: 2 दिवस
0: अगं, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागल्यात? अहोंशी भांडल्यात की सासूबाईंशी नगझक?
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतंय ग.
1: बापरे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येतो?
0: जास्त होते ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी.
0: मग काय, तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे. अगो हे तायडे, हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: अगं हो हो, तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
0: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो. आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळतं?
0: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई?
1: खरंच ग. असं आहे ना ग, की घर म्हंटलं की भांड्याला भांडं लागायचं.
0: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरंय खरंय.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला धडे पडतात.
0: हो ना, आपली कुटुंब पद्धती खरं तर जगासमोर आदर्शवत होती. पण
1: आज त्या आदर्शाला स्तळे पडतायत ग.
0: हो ना.
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
0: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
0: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही?

0: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
0: आणि काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना,
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
0: मग अर्थातच, त्यानंच विणलेल्या कोशात राहतो, अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
0: वा, काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही,
1: हाताची पाच बोट सारखी नसतात.
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: हो अगदी,
1: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: अन मग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते, किंवा तिला इतके चटके बसतात करायची वेळ येते ग.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारणं, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची.
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल माग का जायचं.
0: अगदी खरंय खरंय.
1: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे वगैरे, अहंकार दुसरं काही नाही. छोटी, माझ्या वाचनातनं एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
0: कोणती ग, सांग सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल.
0: कुणाशी ग,
1: हिमनगाशी केली.
0: हो का.
1: हिमनगाचा जवळजवळ तीन चतुर्थांश भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बर.
1: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोंगुळ्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई तुझं. विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न, अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याचं पर्यावसन
1: भांडण
0: दुसरं काय ग ताई.
1: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
0: अशा अनेक कुटुंबाचाच तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
1: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीस ना.
0: तेच तर ना ताई.
1: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहितच आहे.
0: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
1: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, आत्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
0: हो ना.
1: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
0: हो हो.
1: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
0: हो ना ताई.
1: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
0: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
1: खरंय बघ, एक

0: एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
1: हो आहे.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात.
1: हो, मग
0: कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच गो.
1: हो ना.
0: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
1: हो ना.
0: आपलंच उदाहरण घे.
1: मग
0: आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
1: हो ना. आणि
0: सगळं खर्च वाटून घेतला जातो.
1: मग आणि ताई आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
0: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
1: हो ना.
0: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
1: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
0: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुखसोयी सारख्याच.
1: हो.
0: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडणं असंच ना?
0: हो अगदी असंच.
1: अगं एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग?
0: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःचं मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
1: हो ग. हो ताई.
0: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसतात.
1: हो मग.
0: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बरं.
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
1: वा किती छान.
0: चांगलंय. प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा.
0: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
1: हो ना ताई. खरंच ग, किती कौतुक वाटतं ना त्यांचं.
0: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहतायत आजच्या काळात. बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार केला.
0: सत्कार केला
1: ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
0: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं आमचं एक किंवा दोन.
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ. आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुसुटीत वाटते.
1: स्वतंत्र राहणं, उत्पन्न खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
0: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
1: हो हो.
0: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच ग.
1: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
0: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
1: मग
0: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना तर घरात शांतता आनंद.
1: अगदी खरंय ताई तुझं. ही कामं बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
0: नको. आणि ती जर सकाळी उठून जॉबसाठी लवकर बाहेर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
1: हवी. अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
0: कारण ती पण कमावती आहे ना.
1: मग
0: मग लक्षात घ्यायला हवं.
1: हो.
0: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
1: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
0: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
1: अगदी. आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
0: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
1: आहेतच ग।
0: हे बघ,

0: अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
1: हो.
0: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
1: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय कालाय तस्मै नमहा.
0: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर
1: ही
0: कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
1: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये, पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात, पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
0: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
1: खरंय ना ग ताई,
0: उदाहरणं पाहायला मिळतात. खरं तर यालाही अनेक कारण आहेत. वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती,
1: हो ना,
0: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
1: खरंय,
0: त्यांनी खरं तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
1: हो,
0: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
1: हो,
0: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
1: काय मग हा जनरेशन गॅप.
0: अगदी खरं, आणि एकत्र राहिले की भांडणं आणि भिंतीला
1: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकतच आपण मोठे झालो ग.
0: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
1: हो ना,
0: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
1: अजिबात नाही ग,
0: कुणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
1: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
0: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
1: हो हो,
0: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते, परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो,
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील.
0: खरंय,
1: वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत, घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं, प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो,
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
1: हो,
0: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो, आई फक्त प्रेमळ, क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही, तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय, आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे.
1: मग
0: हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना,
1: हो ना ताई, कुटुंबात आई वडील, मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात,
0: अगदी बरोबर.

0: म्हणूनच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
1: जे पेराल ते चुकवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
1: अजिबात नको,
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वाह. हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो,
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब. ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो,
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला हवं.
1: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
0: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
1: हो ग ताई,
0: अगदी पाहून असं विषण्ण होऊन जातं मन. अगं, कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत या.
1: हो ना ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होतं ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
0: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवन मूल्य.
1: हो ना
0: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध.
1: हो ना, खरंय ताई.
0: निष्पापांचे जीव जातील.
1: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं. त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
0: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
1: हो ना.
0: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
1: हो हो.
0: आता बाकी जरा पोटात कावळे उरतात, चल आपण मस्त लस्सी पिऊया
1: ताई.
0: तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
1: हो हो ताई, चल चल. आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
0: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

मध्यम लहरी 537 अंश.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला,
1: एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून। त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं।
0: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवनभर का प्रयत्न है, जीवनभर का मेरा पेशा है। जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी, और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं।
1: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही। सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावे याचा काही नेम नाही। अशात गरज असते ती अशा एका सोबतीची

0: जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
1: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
0: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोना

0: कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो, त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन सूचना आणि जे काही सल्ले तज्ज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात, आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या, ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.
2: इस गीत के साथ ही अब आज का

0: सुहाने सुरीले सफर की बात जब हो रही है तो हमारी एक श्रोता ने याद किया है, हमें एक हल्की सी याद है कि गलियों और सड़कों पर लैम्प पोस्ट हुआ करते थे जिसमें एक सरकारी आदमी आता था जो लैम्प पोस्ट में तेल भरता था और जला देता था। रात भर लैम्प पोस्ट जलता था, सुबह अपने आप बुझ जाता था।
1: राष्ट्रीय बातम्या देता है ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्स मध्ये जल्लोषात स्वागत। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरिन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे। या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे। पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते। ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं। पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले।
2: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं।
3: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट।
1: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे। अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली। विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे। हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील। सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे। 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली। या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे। तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्य

ला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसईआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3रा क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाऊत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्यात

0: करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो हे बोलो।

0: सदाबहार नगमे कार्यक्रम आज बस यहीं तक, दीजिए इजाजत, सुनते रहिए देश की सुरीली धड़कन विविध।
1: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह चार राज्यात सुरू। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ,

डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसीआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय राजस्थान झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाटीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जूनपर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रतिलिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी
कमी करून 16 रुपये 33 पैसे करण्यात आला आहे। हे दर आजपासून

पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होतं.

0: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया, दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
1: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21 22-20 21-16 अशा गुणफरकानं हरवलं। महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटीरसननं पराभूत केलं। आयपीएल क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला। आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं। मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे। भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला। विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे। गोठ्यावरचे पत्रे पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे। नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे। सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

एफएम 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात अवॉर्ड विनिंग हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात दबंगी या चित्रपटातलं हे मस्त असं गाणं. श्रोतेहो, सलमान खानचा चुलबुल पांडे हा अंदाज तरुणांच्या घरातला तैत बनला. डोळ्यावर काळा चष्मा, हटके स्टाईल आणि भन्नाट डायलॉग डिलिव्हरी यामुळे हा कॅरेक्टर आजही लोकांच्या मनात आहे. या चित्रपटातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पडली. दबंग हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिस गाजवला नाही तर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिन्हा त्याचबरोबर भन्नाट संगीत आणि मास एंटरटेनमेंटसाठी विशेष गौरव देखील करण्यात आलाय. अवघ्यात दबंगी या चित्रपटातलं हे धमाल संगीत.

0: दबंगी या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं.
1: धनगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग.

0: मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बर्फी या चित्रपटातलं गीत।

0: दररोजच््या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो।
1: चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम,
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

अवार्ड विनिंग हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात 2011 साली आलेल्या या चित्रपटाने म्हणजेच जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं हे मस्त असं गाणं आपण आता ऐकणार आहोत. श्रोतो, तसं बघायला गेलं तर या चित्रपटामध्ये मैत्री, स्वप्न, भीती, प्रेम आणि आयुष्य मनमोकळेपणाने जगण्याचा संदेश देणारा हा चित्रपट आजही प्रत्येकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आहे. स्पेनच्या सुंदर लोकेशन्स, रोड ट्रीपची मजा आणि तीन मित्रांची भन्नाट केमिस्ट्री यामुळे हा चित्रपट फक्त एक चित्रपट नाही राहिला तर अनेकांसाठी लाईफ फिलॉसॉफी देखील बनलाय. ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या अभिनयाने प्रत्येक पात्र या चित्रपटात त्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तर अभिनेत्री म्हणून कैटरीना कैफच्या सहज अभिनयाने या चित्रपटाला एक वेगळीच म्हणजे एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलेला आहे. या चित्रपटाला देखील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट संवाद, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळालेले आहेत. ऐकूयात त्या चित्रपटातलं हे गाणं.

0: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
1: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
0: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
1: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
0: तुमच्या कुटुंबासाठी.
1: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
0: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
1: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्य विषयक समस्या,
0: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
1: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
0: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
1: आरोग्य जागर,
0: कारण तुमचं आरोग्य
1: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

0: अनेक पुरस्कारप्राप्त थ्री इडियट्स हा सुपरहिट चित्रपट या चित्रपटातलं हे लोकप्रिय असं गाणं आत्ता आपण ऐकलं. अवॉर्ड विनिंग हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो,
2: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
1: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
2: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
1: तुमच्या कुटुंबासाठी.
2: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
1: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
2: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्य विषयक समस्या,
1: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
2: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
1: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
2: आरोग्य जागर,
1: कारण तुमचं आरोग्य
2: आमच्यासाठी महत्वाचं आहे.
0: कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात रॉकस्टार या चित्रपटातलं गीत.

0: रॉकस्टार या चित्रपटातील ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं इरशाद कामिल यांचं गीत आत्ता आपण ऐकलं मोहित चौहान यांच्या आवाजात. या गीताबरोबरच अवॉर्ड विनिंग हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 5:30 होतात. आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: नमस्कार सत्रियाकाल खम्मागणी राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी।
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन।
1: काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीस कार्यक्रम सुरू केलास।
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो।
1: म्हणजे
0: सकाळपासून जेवण तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गरम वारा फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही करतं आणि तू तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय।
1: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त व्हाईट दिसतोय का बघ।
0: बघू हो, आता व्हाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकतं नाही का। हो पण तू एक करू शकत होतास।
1: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका।
1: हो हे ऐकलंय मी पण।
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी।
1: ते जरा चुकलंच पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी।
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो। असो मित्रांनो, दर्शनच सोडा पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका हा। उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा। हे गाणं ऐकत ऐकत

0: अर्ज किया है
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अगं मी माझं दुखणं सांगतो आहे आणि तू काय वाह वाह वाह करते है।
1: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्स।
0: हो अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटतं तुला मला काय म्हणायचं ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहिती आहे। चला तर मग ऐकूया 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80%पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो, ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात। अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात। ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक

दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं. आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात. आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअर बद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय. करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते. एखादे करिअर हे एका महत्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो. लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात. जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः टीव्ही किंवा प्रसारमाध्यम, टीव्ही, पिक्चर, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. तीन, लाईफ इंटरॅक्शन म्हणजे काय. तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर बीडीएस, जनरली आपण असं बघाल की बारावी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते एमबीबीएस साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं एमबीबीएस तर बीडीएस, बीडीएस नाही लागला तर बीएएमएस, बीएएमएस नाही लागला तर बीएचएमएस, आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं एवढं त्यांचं डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की एस्टॅब्लिश युअर गोल, गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये तीन गोष्टी करा. एक, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात कारण त्या प्रश्नाच्या आधारे अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते.
उदाहरणार्थ कधी जायचंय, कुठल्या वाहनानं जायचंय, तिथं जेवणाची

व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो, ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय, BHMS पण डॉक्टर आहे, BMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसतज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 4.5 फूट असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचंय, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का, कारण मी ऑलरेडी 18-23 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं, त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे, ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे, रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावी लागते. आणि म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, 2, तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला एप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. 2, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला खरंच माहितीये का की दातांचे डॉक्टर काय काम करतात. मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचंय, पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा, तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि 3, आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम
म्हणजे तुमचं असलेलं

पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्या सोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव्ह जॉब्स यांनी ऍपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव्ह जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, युट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात, तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोणचा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रती एक तुमचं आवड असते त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं, दोन, करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्वाचं, या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास. पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात
एक

0: गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास, आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे, आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल युट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागे करा, पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो, परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं, काय वाटलं काय विचारतेस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
2: श्रोतेहो, तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊया. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: किडनी स्टोन, मुतखडा, इरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संदीप खरे यांची रचना सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आवाजात.

मी मनस्वितेला शाप मानले नाही, मी मनस्वितेला शाप मानले नाही, अन उपभोगाला पाप मानले नाही। ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही।

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेले गीत आपण ऐकूयात।

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.

0: या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग. दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
2: एक जागरूक पाऊल निरोगी पिढीकडे वाटचाल. थॅलेसेमिया एक

0: अनुवंशिक रक्तविकार, परंतु योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि उपचाराद्वारे यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. तर ऐका आरोग्य जागर. या गुरुवारचा विषय थॅलेसेमिया निदान आणि उपचार. दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री 9:15. आरोग्य जागर.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: एफ एम 103.4 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊया. तर तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि सहकार्यांनी गायलेलं पारंपरिक हिंदी भक्तिगीत.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा। अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: जावेद अख्तर यांची रचना आपण ऐकूयात नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात।

0: या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ।
2: अरुण नरखेडकर।

0: अंदर
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
5: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया.
6: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त
7: रविवारी 17 मे रोजी श्रीस नैवेद्य अर्पण, बाशिंग बांधणी, सवाद्य मिरवणूक आणि ओटी भरणे. सायंकाळी 7 वाजता डॉक्टर श्री सिद्धप्पा बिदरी यांचं जानपद लोकगीताचा कार्यक्रम, नंतर आध्यात्मिक नाटक आणि भजन होईल.
6: मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत, श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
8: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
9: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
8: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
9: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
8: संपर्क 87400034008.
10: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
11: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
12: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
5: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. 5 ते 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
12: पत्ता एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
13: चलो निकले क्या?
14: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
13: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
15: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
16: बदला बदला, सवय बदला.
17: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
16: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआय च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
6: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
7: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्या

0: पेढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
1: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
2: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट काऊ मॅट मल्चिंग पेपर गांडूळ बेड अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखे डॉटर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82-37-83-19.
3: आकाशवाणी सोलापूर यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3र्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसईआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

0: करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 1:47 एसएलआर आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश

समावेश आहे। त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं। शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे। शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला। सध्या ही गाडी

हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या मोहिमेत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तमिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचा आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:10 झाली आहेत.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य. श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श. तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
5: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग. दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
6: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

श्रोते आता एक नजर आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर 16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनाचं महत्व आणि उद्देश याविषयी डॉ विशाल वैरागर यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 8:15 मंथन या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण. 8:45 आणि समाचार संध्या. 9:00 मराठी गाणी. तर 9:15 या वेळेत विविध भारतीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तर रात्री 10:00 ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग, निर्मितीसाठी अभिराम सराफ यांचं, तर सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रतिक्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण त्या त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्षे होत आहेत, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडी शिरुद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे. या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2,000-2,200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3,000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य

0: मजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलो नेट देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील व्यवसाय असतील तिथेही नफ्याचं प्रमाण हे त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निविष्ठा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापपर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईल की ज्यामध्ये साधारणतः 2019 अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला. पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार हे सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या त्याच्या कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं. यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता. त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद्या दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही. केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1,00,000 टन कांदा 2020 खरेदी केला. मग पुढे जाऊन 1,50,000 टन 2021 पुढे जाऊन 2,50,000 टन 3,00,000 टन नंतर 7,00,000 टन असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळे जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळे आणि गैरव्यवहारामुळे त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळेस होत गेल्या मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCB याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते. परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली. पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा

0: खरेदी न करता आधी स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षांमध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल मग गारपीट अवकाळी पाऊस कधी दुष्काळ अतिवृष्टी हे शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं तयार होतं उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की यावर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय आहे सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडं ईमेल असतील प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती स्थापन केली होती तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते अशा या समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली तिथं आता एक नव्याने सचिवस्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 पेक्षा 2500 रुपयापेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता दुर्दैवाने ते आता 1235 भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
2: जमीन,
3: शेतकरी,
2: पाऊस,
3: पाणी,
2: उघडीप,
3: वापसा,
2: पेरणी,
3: लावणी,
2: खुरपणी,
3: निंदणी,
2: कुळपणी,
3: फवारणी,
2: खतावणी,
3: कापणी,
2: छाटणी,
3: काढणी,
2: उफणणी,
3: पाखडणी,
2: प्रगत
3: शेतकरी,
2: गावकरी,
3: मंडळ,
2: आकाशवाणी
3: सोलापूर,
2: दररोज
3: सायंकाळी 7:30 वाजता.
2: माझ, तुमचं, प्रत्येकाचं,
3: सर्वांचं
2: गावकरी मंडळ.
1: सात वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख 1948, 16 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: मंडळी, आता जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी 500 ते 600 रुपये, सफरचंद 2000 ते 4000, बीट 1000 ते 2000, कारली 1000 ते 3000, वांगी 3000, कोबी 400 ते 1000 रुपये, ढोबळी मिरची 1500 ते 5000, गाजर 1000 ते 4000 रुपये, फ्लॉवर 400 ते 1200 रुपये, चिकू 1000 ते 2000, गवार 1000 ते 4500 रुपये, कोथिंबीर 700 ते 1700, काकडी 400 ते 3000, चाकवत 900 ते 1200, हरभरा गरडा 5300 ते 5570 रुपये, हिरवी मिरची 2000 ते 4000, पेरू 500 ते 1300 रुपये, गुळ पिवळा 4291 ते 4301 रुपया, जांभूळ 8000 ते 19000 रुपये, कांदा पात 700 रुपये, करवंद 5000 ते 8000, खरबूज 1000 ते 4000, भेंडी 400 ते 3500 रुपये, लिंबू 1000 ते 10000 रुपये, आंबा हापूस 400 ते 4800 रुपये, आंबा लोकल 1500 ते 3500 रुपये, मेथी भाजी 100 पेंड्यांसाठी 500 ते 1600 रुपये, कांदा लाल 100 ते 1700 रुपये, डाळिंब लोकल 1000 ते 1800 रुपये, बटाटा 1000 ते 1200, राजगिरा 100 पेंड्यांसाठी 500 रुपये, तांदूळ मसुरा 3490 ते 6925 रुपये, शिराळी दोडका 1000 ते 4000, शेपू 500 ते 1400 रुपये, ज्वारी मालदंडी 1800 ते 3550 रुपये, सोयाबीन 6000 ते 7100 रुपये, पालक 100 पेंड्यांसाठी 400 ते 800 रुपये, तांदूळजा 400 ते 1000 रुपये, टोमॅटो वैशाली 500 ते 3500 रुपये, कलिंगड 500 ते 1500, गहू शरबती 2600 ते 4000.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ऊसाची उत्पादकता, शाश्वत ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढवून देशामध्ये कायम अग्रस्थानी राहण्यासाठी लागण उसाइतकंच ऊसाचा खोडवा, निडवा, चिडवा या पिकाला महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते शक्य देखील आहे. ऊसाच्या खोडवा पिकामध्ये योग्य व्यवस्थापन केलं तर लागणी एवढं किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला मिळवता येतं. मुळातच खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करतं आणि त्याच्या जोडीला सरीमध्ये पाचट आच्छादन केल्यामुळं पाण्याचा ताण पडला तरी उत्पादनामध्ये फारशी तफावत येत नाही. मात्र त्यासाठी खोडव्याचं उत्पादन कमी येण्याची कारणं ही समजून घेणं महत्वाचं आहे. अनेकदा खोडवा पीक म्हणजे निसर्गानं दिलेली देणगी समजून खत, पाणी, पीक संरक्षण आणि आंतरमशागत या सर्वच घटकांकडे शेतकरी बांधवांकडून दुर्लक्ष झाल्यामुळं तसंच योग्य व्यवस्थापनाच्या अभावी खोडव्याचं उत्पादन कमी होतं. लागण तोडताना किंवा त्यानंतर ट्रॅक्टर, बैलगाड्या, मनुष्य यांच्या वर्दळीमुळं जमीन घट्ट होऊन आंतरमशागत व्यवस्थित केली जात नाही, त्यामुळं खोडवा चांगला वाढत नाही आणि फुटव्याला जोम देखील येत नाही. अनेकदा खोडवा राखण्याची अयोग्य वेळ देखील कारणीभूत ठरते. लागण विरळ असेल तर खोडवा देखील विरळ असतो. गवताळ वाढ आणि इतर कीड रोगांमुळे देखील खोडव्याचं उत्पादन कमी येतं. खोडवा पीक पोषणाचा अभाव असल्यामुळे देखील उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसते. अयोग्य पद्धतीनं आणि असंतुलितपणे नत्र, स्फुरद किंवा पालाश खतांचा वापर देखील यासाठी कारणीभूत ठरतो. लागणीची जर व्यवस्थित तोड नसेल तरी देखील उत्पादन कमी येतं. लागण ऊस तोड जमिनीलगत झाली नाही किंवा बुडके जमिनीलगत छाटले नाही तरी देखील उत्पादन घटतं. यासाठी होणाऱ्या या संभाव्य चुका सर्व शेतकरी बांधवांनी टाळणं महत्वाचं ठरतं. म्हणूनच शिफारशीत ऊस जातीच्या उदाहरणार्थ को 86032, को एन को एम 0265 अशा जातींची सुपीक आणि निचरायुक्त जमिनीतील कीड रोगविरहित लागण ऊसापासून हेक्टरी 100 टनांपर्यंत उत्पादन देते. विशेषत पूर्व हंगामी ऊस तुटून गेल्यानंतर राखलेल्या ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचंच अधिक उत्पादन आपल्याला मिळतं. खोडवा ऊसातील नांगे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तयार केलेल्या ऊस रोपांनीच सांधावेत हे देखील महत्वाचं आहे. या सर्व बाबींची सर्वांगीण पूर्तता करणाऱ्या लागण ऊस तोडणीनंतर तुटलेल्या ऊसाच्या बुडक्यावरील पाचट बाजूला करून सरीत एक समान पसरून द्यावं. उघड्या पडलेल्या बुडक्यांची आवश्यकतेनुसार जमिनीलगत धारदार कोयत्यानं किंवा कुऱ्हाडीनं खरडून छाटणी करावी. अशा पद्धतीनं खोडव्याचं नियोजन केलं आणि होणाऱ्या चुका जर टाळल्या तर चांगलं उत्पादन आपल्याला त्यातून मिळू शकतं.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता 16 मे जागतिक कृषी दिनाचं महत्व आणि उद्देश याविषयी डॉक्टर विशाल वैरागर यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकूयात.
0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय आणि याच दिवसाचं महत्व आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व बाबी याची सविस्तर अशी माहिती देण्याकरता आज आपल्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील कृषी विस्तार विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर विशाल वैरागर उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम डॉक्टर विशालजी, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
0: तर आता आपण जाणतो की 16 मे हा दिवस सर्वत्र जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा होतोय. जागतिक कृषी पर्यटन दिनाचं जे काही महत्व आहे त्याबाबत काय सांगाल?
2: आपणास माहित आहे की पर्यटन आजच्या जमान्यामध्ये महत्वाचा बाब झालेली आहे, जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. याच अनुषंगाने हे कृषी पर्यटन हा देखील तेवढाच महत्वाचा विषय आता आपल्यासमोर आलेला आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं विशेष करून कशा पद्धतीने आपण शेतीला आणि पर्यटनाला एकत्र आणू शकतो आणि त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्या शेतकरी बांधव असेल किंवा ग्रामीण भागामधली जी काही संस्कृती असेल, त्यांची काही परंपरा असेल किंवा खाद्य संस्कृती असेल, निसर्ग असेल, या सर्वांचं संवर्धन या माध्यमातून घडू शकतं अशा पद्धतीचं हे आपण कृषी पर्यटन म्हणून त्याच्याकडे आता

0: पाहिले जाते.
1: बर, तर आता अनेकदा आपण पर्यटन हा शब्द ऐकतो, मग त्यामध्ये बघतो की विविध ऐतिहासिक स्थळं असतील किंवा अनेक वेळा जिथं काही वेगवेगळे उपक्रम राबवले गेले, मग ते आता अलीकडचे असतील, मग औद्योगिक क्षेत्र आहे किंवा असे वेगवेगळे क्षेत्र आहे. मग आता कृषी पर्यटन हा शब्द म्हटलं की त्यामध्ये कृषीची जोड आहे, मग कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय सांगता येईल?
0: पर्यटन हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, परंतु ज्यावेळेस आपण कृषी पर्यटन याविषयी आपण बोललो जातो किंवा ही संकल्पना जी पुढे आलेली आहे याच्यामध्ये विशेष करून शेतावर आधारित पर्यटन करणं किंवा होणं हे अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण पाहतो की पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव या कृषी पर्यटनामधून मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे संकल्पना पुढे आलेली आहे. याच्यामध्ये बैलगाडी असेल, त्याची सफर असेल, शेतीची काही कामं असतील, निसर्ग उपचार पद्धती देखील असेल, काही स्थानिक खाद्यपदार्थ किंवा अन्नपदार्थ आहेत, लोकसंस्कृती आहे, या सगळ्यांचा अनुभव आपणास जे पर्यटक येणार आहेत त्यांना ह्या शेतीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना एक पूरक व्यवसाय म्हणून एक संधी म्हणून पुढे येत आहे.
1: बर, तर आता कृषी पर्यटन म्हणजे काय तुम्ही नेमकं सांगितलं, पण अनेकदा आपण बघतो की अशा पद्धतीनं कृषी विभागातील किंवा कृषी क्षेत्रातील पर्यटन असेल किंवा वेगवेगळे उद्योग आहेत यासाठी नेहमीच शासन हे मदत करण्यासाठी तत्पर असतं, मग अशा पद्धतीनं आता शासनाकडून या कृषी पर्यटनासाठी काय मदत मिळते काय?
0: चांगला प्रश्न विचारला तुम्ही. महाराष्ट्र शासनाचं जर आपण धोरण पाहिलं, पर्यटन धोरण हे आपल्या कृषी पर्यटनासाठी सुद्धा एक चालना देणारं आहे.
1: बर,
0: आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी कृषी पर्यटन धोरण आणलं. याची जर सुरुवात जर आपण पाहिली तर कृषी पर्यटन संकल्पना आपल्याकडे 1985 पासून सुरू झालेली आहे.
1: बर, बर.
0: आणि जवळपास आजच्या घडीला जर आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये 528 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये पुणे असेल किंवा आपलं सोलापूर आहे, सातारा असेल, प्रत्येक भागामध्ये आपल्याला कृषी पर्यटनाची सुरुवात किंवा त्याचं आपल्याला अस्तित्व पाहायला मिळते. याच्यामध्ये जर आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनांनी काही कृषी पर्यटनासाठी सुद्धा प्रकल्पांना काही अंशी त्याच्यामध्ये भांडवली अनुदान दिले जाते, ते 15 ते 20% आहे.
1: अच्छा,
0: काही विशेष प्रकरणांमध्ये 25% सुद्धा याच्यामध्ये तरतूद केलेली आहे.
1: बर, बर.
0: यामध्ये जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना राहण्यासाठी असेल किंवा सुविधा देण्यासाठी असेल किंवा काही पायाभूत सुविधा असेल याच्यासाठी देखील आर्थिक मदत याच्यामध्ये भेटते.
1: बर,
0: आणि याच्यामुळे काय होते की या योजनेमुळे ग्रामीण उद्योजकतेला एक चालना मिळते असं आपल्याला पाहायला मिळते.
1: बर, आता शासन करत असलेल्या मदतीबाबत आपण सांगितलं, पण याशिवाय किंवा या खेरीज आपण म्हणू की इतर आर्थिक सवलती कोणत्या आहेत?
0: याच्यामध्ये जर आपण पाहिलं की ज्यावेळेस कृषी पर्यटन म्हणून नोंदणी केल्यानंतर तर याच्यामध्ये काही शासनाने अनुदान व्याजाच्या रुपामध्ये अनुदानाची तरतूद केलेली आहे.
1: बर,
0: त्याच्यामध्ये कर्जाचा भार कमी होऊ शकतो. यासोबतच आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण जीएसटी भरतो त्याच्यामध्ये एक CGST आणि SGST असतो. SGST म्हणजे आपल्या राज्याचा GST आहे. याच्यामध्ये जर त्यांच्या काही कंडिशन जर आपण कृषी पर्यटनामध्ये फॉलो केल्या किंवा पाळल्या तर तो सुद्धा परतावा आपल्याला मिळून त्याच्यामध्ये आपल्याला एक सवलत किंवा फायदा मिळू शकतो. यासोबतच आपल्याला माहिती आहे वीज आपल्याला आवश्यक असते त्याच्या दरात सुद्धा सवलत दिली जाते.
1: अच्छा,
0: जर आपण नोंदणी करतो त्या नोंदणी शुल्कामध्ये देखील त्याच्यामध्ये सवलती देण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये जर पाहिलं महिला किंवा अनुसूचित घटकांसाठी विशेष प्रोत्साहन म्हणून देखील त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, जेणेकरून नवीन उद्योजकांना व्यवसाय करणं सोपं जाईल आणि त्याला सवलतीमुळे गुंतवणूक करण्यास वाव राहील. अशा पद्धतीच्या ही सवलती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
1: बर, आताच आपण सांगितलं की नोंदणी करणं किंवा नोंदणी शुल्कामध्ये जी सवलत आहे, मग इथं जो नोंदणी हा शब्द आलाय तर ही नोंदणी कृषी पर्यटनाची जर आपल्या शेतकरी बांधवांनी केली तर या नोंदणीचे काय फायदे त्यांना होणार आहेत?
0: याच्यामध्ये जर आपण पाहिलं ज्यावेळेस एखादं कृषी पर्यटन केंद्र शासनाकडून नोंदणीकृत होतं तर त्यांना नोंदणीकृत असल्याचं प्रमाणपत्र मिळतं.
1: बर,
0: त्या प्रमाणपत्रामुळे त्या कृषी पर्यटनाची विश्वासार्हता वाढते. याच्यामध्ये त्याला बँकेचं कर्ज मिळणं हे देखील सोपं होऊन जातं.
1: बर, बर.
0: यासोबतच त्यांना काही प्रशिक्षण सुविधा याचा सुद्धा लाभ मिळू शकतो.
1: अच्छा,
0: यासोबतच आपण जर पाहिलं की एक कायदेशीर मान्यता त्या मिळणार आहे त्या नोंदणीमुळे. यासोबतच शासनाचं काही योजना अनुदानासाठी तुम्ही पात्र सहजपणे होऊ शकता.
1: बर, बर.
0: यासोबतच ज्यावेळेस आपली नोंदणी झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही प्रचार प्रसिद्धी म्हणून आपल्या कृषी पर्यटनाला एक संधी राहील की जी आपल्याकडे सर्वदूर पोहोचू शकते. यासोबतच आपल्याला काही प्रशिक्षण त्याच्या आपल्या याच्या माध्यमातून कृषी पर्यटनामध्ये किंवा मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळू शकतं नोंदणीकृत असल्यामुळे.
1: अच्छा.
0: या

0: सोबतच जे पर्यटक आपल्याकडे येणार आहेत त्यांना ज्यावेळ समजेल की ये जे कृषी पर्यटन केंद्र आहे याची नोंदणी आहे, शासनाकडून त्याला मिळालेली आहे मान्यता, तर निश्चितच आपल्या कृषी पर्यटन केंद्राची विश्वासार्हता याच्यातून वाढते.
1: बरोबर.
0: तसेच कर्जासोबतच आपल्याला काही स्थानिक विकास होण्यासाठी सुद्धा मदत होते. बाकीच्या जवळपासचे जे काही छोटे उद्योजक असतील त्यांना सुद्धा आपल्या कृषी पर्यटनासोबत जुळून स्वतः आपल्या ग्रामीण संस्कृतीवर आधारित रोजगार तिथे निर्माण करण्याची संधी निर्माण होते.
1: बरं, कृषी म्हटलं की त्याचा केंद्रबिंदू म्हणजे आपण शेतकऱ्यांना मानतो. मग आता हे कृषी पर्यटन जर उभारलं तर या कृषी पर्यटनाचे शेतकरी बांधवांना काय फायदे होणार आहेत?
0: याच्यामध्ये जर आपण पाहिलं की शेतकरी आपल्याला माहिती आहे की जोड धंदा किंवा जोड व्यवसाय म्हणून शेतीसोबत आपल्याकडे पाहतो आपण शेळी पालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मधमक्षिका पालन असेल, त्याच पद्धतीने कृषी पर्यटन सुद्धा हे आपल्याला अतिरिक्त उत्पन्न देणारं कृषीपूरक उद्योग म्हणून पुढे येत आहे. याच्यामध्ये डायरेक्ट आपल्या ग्रामीण भागात तयार झालेलं जे काही शेतीचं उत्पादन असेल त्याची थेट विक्री आपल्याला कृषी पर्यटन केंद्रावरती सहजपणे करता येऊ शकते, ज्याच्यामुळे चांगला नफा सुद्धा मिळू शकतो. तसेच गावामध्ये आपल्याला तरुणांना रोजगार निर्मिती आपल्या कृषी पर्यटन केंद्रामुळे होऊ शकते. त्यामुळे काय होणार आहे की शहरी भागामध्ये जे ग्रामीण भागामधून युवकांचं जे स्थलांतर होतं ते कमी होण्यासाठी एक मदत होऊ शकते आणि अशा प्रकारे आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था ही मजबूत करण्यासाठी एक त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
1: मग आताच आपण सांगितलं की आपल्या शेतकरी बांधवांना कृषी पर्यटन कशा पद्धतीनं फायदेशीर आहे, तर हे कृषी पर्यटन पाहण्यासाठी येणारे जे काही पर्यटक आहेत तर या पर्यटकांसाठी हे का महत्वाचं आहे?
0: आपण पाहतो की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शहरी जीवनामध्ये आज आपण एवढे व्यस्त झालेलो आहोत, आपल्या शरीराकडे म्हणा किंवा निसर्गाकडे जाण्यासाठी आपल्याला तेवढी संधी मिळत नाही. परंतु या नैसर्गिक वातावरणामध्ये कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते. त्याच्या माध्यमातून आपण ग्रामीण जीवनशैली आपल्या लहानपणीचा असेल किंवा आपल्या गावाकडील असेल त्याचा एक आपल्याला अनुभव मिळू शकतो आणि आपल्याला यासोबतच काही स्थानिक अन्न पदार्थ असतात त्याचा सुद्धा आपल्याला एक चांगला अनुभव याच्यामध्ये या पर्यटकांना एक मिळू शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला जो मानसिक ताणतणाव आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून आपल्याला एक विरंगुळा म्हणून वीकेंड म्हणतो आपण त्या पद्धतीचं सुद्धा कृषी पर्यटन सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला एक निसर्गाशी एक चांगलं नातं जोडण्याची एक संधी या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
1: मगाशी आपण सांगितलं की एक आर्थिक उत्पन्न देणारा असा हा कृषी पर्यटनाचा भाग आहे किंवा एक व्यवसाय आपण त्याला म्हणू शकतो. मग कुठलाही व्यवसाय सुरू करायचं झालं की त्याला सुरुवातीला आपल्याकडे काही ना काही भांडवल म्हणा किंवा काही गोष्टी महत्वाच्या असतात, तसं जर आता कृषी पर्यटन जर सुरूच करायचं झालं त्यासाठी काय काय आवश्यक आहे?
0: यामध्ये ज्यावेळेस आपण कृषी पर्यटन म्हणून सुरू करणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे शेती जमीन असेल तिचे जे लोकेशन आहे हे चांगल्या पद्धतीचं असावं, निसर्गाच्या दृष्टीने असावं की रोड साईडच असावं असं नाही, परंतु ते निसर्गाच्या सान्निध्यात असावं, यासोबतच ते स्वच्छ कसं आपल्याला ठेवता येईल आणि त्या ठिकाणी जी राहण्याची व्यवस्था असेल ती सुरक्षित वाटली पाहिजे, जे येणारे पर्यटक आहे त्यांना एक वेगळा अनुभव मिळावा, ग्रामीण जीवनाचा किंवा स्थानिक किंवा शेतीचा एक अनुभव मिळावा, अशा पद्धतीचं आपल्याला तिथलं सगळं सेटअप करणं अपेक्षित आहे. यासोबतच त्या ठिकाणी जर आपण काही स्थानिक अन्न पदार्थाची आपण व्यवस्था केली त्यासोबतच काही मनोरंजनात्मक काही खेळ असतील किंवा त्याचा काय अनुभव आपण देऊ शकलो, काही आपण शेतीशी निगडीत असणारे काही अनुभव पर्यटकांना देऊ शकलो, तर त्या निमित्ताने की एक सुरुवात साकारण्यासाठी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. यासोबतच आपण काही पाहुणचारासाठी चांगली व्यवस्था असेल किंवा आपल्याकडे काही मूलभूत सुविधा असतील राहण्यासाठी असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी असं आनंददायी आकर्षक वातावरण देत आलं तर निश्चितच आपल्याला कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत.
1: बरं, आता ज्या पद्धतीनं तुम्ही कृषी पर्यटन काय आहे किंवा त्याच्यातून कसं आर्थिक उत्पन्न मिळतं त्यासाठी महत्वाच्या बाबी कुठल्या आहेत किंवा आपल्याकडे आवश्यक बाबी कुठल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्हाला सांगितली, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्हा जरी म्हटलं तर या भागामध्ये या कृषी पर्यटनाला किती संधी आहे तुम्हाला काय वाटतं?
0: कृषी पर्यटन म्हणून जी नवीन संकल्पना आपल्याकडे सुरू झालेली आहे याच्यामध्ये विशेष करून आपण जर पाहिलं तर सोलापूर हे सुद्धा एक आपला स्मार्ट सिटी महाराष्ट्राच्या प्रकल्पामध्ये आहे आणि याच्यामध्ये आपल्या भोवती जे ग्रामीण लोकजीवन आहे विशेष करून आपल्या जिल्ह्याला लाभलेलं जे उजनी धरण आहे त्याचा जो एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या संधी आहे की जिथे चांगल्या पद्धतीचं कृषी पर्यटन केंद्र तयार होऊ शकतं.
1: बरोबर.
0: यासोबतच

0: पंढरपूरसारखं आपल्याकडे देवस्थान आहे, त्याही ठिकाणी नदी किनारा लाभलेला आहे, याही ठिकाणी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने कृषी पर्यटन केंद्र उभं राहू शकतात आणि आपल्याकडली जी लोककला असेल, लोकसंस्कृती आहे आणि खाद्य संस्कृती आहे सोलापूर जिल्ह्यातील, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगली संधी आहे की जेणेकरून जो पर्यटक येणारा आहे त्याला या आपल्या खाद्य संस्कृती असेल, आपलं ग्रामीण लोकजीवन असेल याविषयीचं चांगल्या पद्धतीचं त्यांना आपण एक चांगली संधी देऊ शकतो आणि त्याचा एक चांगला अनुभव देऊ शकतो. अशा पद्धतीची संधी आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलेली आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र शासनाचं किंवा राज्य शासन सरकारचं सुद्धा प्रयत्न आहेत की जेणेकरून एक कृषी पर्यटन केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशी व्हावीत यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.
1: मग महाराष्ट्रातले कुठले कुठले विभाग आहेत जे कृषी पर्यटनासाठी संपन्न आहेत असं म्हणता येईल?
0: याच्यामध्ये विशेष करून आपण पाहिलं की कृषी पर्यटन केंद्र आपल्याला सह्याद्रीच्या रांगांमध्ये विशेष करून पुणे असेल, नाशिक असेल, या भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत आणि सोबतच कोकणामध्ये सुद्धा या ग्रामीण जीवनाचा चांगला एक अनुभव लोक घेत आहेत. याही पट्ट्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कृषी पर्यटन केंद्र विकसित झालेले आहेत.
1: बरं, तर विशालजी, आपण आता जी काही सविस्तर माहिती या कृषी पर्यटन दिनाबाबत दिली, तर आमचा हा कार्यक्रम आज ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी किंवा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी कृषी पर्यटनाविषयी तुम्ही काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये आजच्या दिनाचं औचित्य साधून आकाशवाणीद्वारे मी आपल्या शेतकरी बांधवांना एवढं आवाहन करू इच्छितो की आपल्याला एक चांगली संधी आहे की एक पूरक व्यवसाय म्हणून, शेतीला जोडधंदा म्हणून आपण याला जर आपण त्याची चांगली सांगड घातली शेतीसोबतच कृषी पर्यटनाची, तर निश्चितच आपल्याला महाराष्ट्र शासन असेल आणि त्याचा काही योजना असतील किंवा त्यांचं अनुदान असेल त्याचा सुद्धा आपल्याला लाभ मिळेल आणि आपण निसर्गासाठी किंवा पर्यावरणासाठी सुद्धा आपण चांगलं काहीतरी देऊ शकतो. अशा पद्धतीचं एक आपल्याला एक संधी याद्वारे मिळणार आहे. तर आपल्या भागातील शेतकरी बांधवांनी या संधीचा आणि या कृषी पर्यटनाचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला दीर्घकालीन शाश्वत उत्पन्न याच्यामधून सहज भेटू शकतं.
1: अच्छा, तर नक्कीच विशालजी, या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व आपल्या श्रोत्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आज तुम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि या जागतिक कृषी पर्यटन दिनाबाबत सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
2: 16वे जागतिक कृषी पर्यटन दिनाचं महत्व या आणि उद्देश याविषयी डॉ विशाल वैरागर यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकलात.

0: बरेतर मंडळी, याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि

0: बेत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर। इथे मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक विशेष पर्यंत सगळं काही। प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य। श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श। तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
2: मोबाईल 93 72 707 100।

0: एक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
3: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त
4: रविवारी 17 मे रोजी श्रीस नैवेद्य अर्पण बाशिंग बांधणी सवाद्य मिरवणूक आणि ओटी भरणे सायंकाळी 7 वाजता डॉक्टर श्री सिद्धप्पा बिदरी यांचं जानपद लोकगीताचा कार्यक्रम नंतर आध्यात्मिक नाटक आणि भजन होईल.
3: मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
5: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
6: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.
8: बॅगांची क्वालिटी A1 बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर.
3: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
3: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
10: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
11: मस्त राईड्स वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क तुळजापूर रोड सोलापूर.
12: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर.
4: मोबाईल 77-19-92-22-55.
13: किडनी स्टोन मुतखडा युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं लवकर आराम देतं फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55

0: 381.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77192922555.
0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड मधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक। 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण। आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज। भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते।
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले। एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली। नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली। मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे। एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे। भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटात

शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट

आहेत। यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत। या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे। तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3र्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही। सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे। केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली। या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल। हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल। या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली। ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं। मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं। अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवसरात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे। मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले। न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे। मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते। या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे। केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली। त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला। वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले। तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं। मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले। वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली। चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे। केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते। भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे। समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे। थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत। रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला, यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे। इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे। इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे। आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे। या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या। अमेरिका आणि नायजेरिया

सिरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडू तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हजयात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: आता प्रसारित करत आहोत मंथन, या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण.

0: प्रीती प्रीती,
1: अहो येते ती, ही बघा आलीच.
2: आले आले मोहन भाऊजी. आणि बॉक्स कसला आहे तुमच्या हातात? गिफ्ट आणलंय की काय?
0: हो ना, त्यासाठीच तर हाक मारतोय.
1: हाक कुठली? हाका मारताय?
0: हो ना, यंदाच्या उन्हाळ्यात अशी पाहुणी घरी येणं ही गिफ्टच म्हणायला हवी ना.
1: काय म्हणायचंय काय तुम्हाला?
2: भाऊजी, पाहुणे घरी येणं ही गिफ्ट समजणार आहे मात्र तुम्हीच बरं का?
0: असं काही नाही बरं का. आमच्या लहानपणी उन्हाळ्यात सतत पाहुणे असायचे आमच्या घरी. इकडच्या भागात आले की मुक्काम असायचाच त्यांचा.
1: प्रीती पण थांबणार नव्हती अहो. माझ्या आग्रहामुळे थांबलीये.
2: हो ग, कितीतरी दिवसांनी मीराची भेट झाली, म्हटलं थांबूया दोन दिवस.
0: या दोन दिवसात तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट अशी तीर्थयात्रा करायला खूप जण येतात इकडे.
2: आम्ही खरं तर त्यासाठीच आलो होतो.
0: बर,
2: मीराला सहज फोन केला आणि तिचा आग्रह काही मोडवला नाही मला.
1: प्रीती, किती दिवसांनी भेट झाली ना आपली.
2: हो ग, खूप दिवस.
1: मावशीलाही थांब म्हणलं होतं अगं, पण उन्हाळा सोसवणार नाही म्हणाली.
0: सोलापूरचा उन्हाळा खरोखर सोसावाच लागतो.
2: पण मला काही नवा नाही आहे बरं का तो. मीरा आणि मी आम्ही
1: इथेच वाढलो. खरे प्रीती, लहानपणीचा उन्हाळा कमी तीव्र होता असं वाटतं का ग?
2: हो ग, आता सूर्य सकाळ होण्याची जणू वाटच पाहत बसल्यासारखा वाटतो.
1: हो ना.
0: का असं का म्हणतेस तू?
2: कधी एकदा सोलापूरकरांना भाजून काढतो असं झालेलं असतं सूर्याला.
1: हे बाकी अगदी खरंय बरं का प्रीती.

0: सोलापूरचा हा उन्हाळा असह्य होऊन आमचा राम चक्क थंड हवेच्या प्रदेशात ट्रीपला गेलाय.
1: राम कोण? राम
2: अगं यांचा जवळचा मित्र आहे. रोज यांना एकदा तरी भेटल्याशिवाय चैनच पडत नाही रामभाऊजींना.
0: आणि मलाही.
1: हे बाकी बरं आहे बरं का, इतकं बॉन्डिंग असेल तर मग तुम्हाला सोडून बरं गेले होते थंड हवेच्या ठिकाणी.
0: मला तो चल म्हणाला होता, डलहौसी, चंबा, खजियार असा दौरा आखलाय त्याने.
2: पण अहो पुढच्या आठवड्यात येणार आहे म्हणाले रामभाऊजी.
1: खरंय, कडक उन्हाच्या गावात राहणाऱ्यांना थंड हवेच्या ठिकाणाहून परतल्यानंतर मात्र खूप त्रास होतो म्हणे.
0: इथला उष्मा कमी करण्यासाठी तिकडे जातात लोक.
2: पण उन्हाळ्यात ट्रीप हवीच.
1: हो खरंय, माझंही तेच म्हणणं आहे. उन्हाळ्यात दिवाळीच्या सुट्टीत मी ट्रीपला जाते म्हणजे जाते.
0: खरंच यंदा तीर्थयात्रा काढलीस ते बरं झालं.
1: हो आईच म्हणाली यावर्षी तुळजापूर पंढरपूर करू म्हणून.
2: आणि प्रीती आता आला तेच बरं झालं बरं का.
1: हो
2: कारण आता अगं पंढरपूर तुळजापूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासाची कामं सुरू होत आहेत ना लवकरच.
0: काय पंढरपुरात तर विकासाचा कॉरिडॉर होणार आहे.
2: आणि तुळजापुरातही दर्शनासाठी उत्तम सोय करणार आहेत म्हणे.
1: ते व्हायलाच हवं कारण सोलापूरचं महत्व त्यामुळेच तर वाढेल.
0: प्रीती तू इथल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना जाऊन आलीस नाही का, मला सांग तुला कोणतं ठिकाण जास्त आवडलं?
1: खरं सांगू का, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट या सगळ्या ठिकाणी भाविकांसाठी आणखीन सुविधा असायला हव्या. तो
2: म्हणजे प्रीती काय म्हणायचं तुला नक्की?
1: बघ ना, म्हणजे तिरुपतीला जाण्याआधी आपल्या दर्शनाची वेळ, दिवस आपण कसं ऑनलाईन ठरवू शकतो हो की नाही, तसंच आपलं निवासस्थान बुक करू शकतो, वाहन सुविधा मिळवू शकतो.
2: अगं मग इथंही त्या सुविधा आहेतच की?
0: अगं तिचं म्हणणं आहे सगळं ऑनलाईन असायला हवं.
2: अच्छा.
1: सुट्ट्यांचा काळ म्हणजे गर्दी, त्यात घरातले वृद्ध, ज्येष्ठ सदस्य, लहान मुलं बरोबर असले तर त्यांची सगळी नीट सोय व्हायला हवी ना.
2: हे मात्र खरंय बरं का प्रीती. गरजेपुरतं सामान घेऊन प्रवासाला निघालो तर औषधांपासून भोजनापर्यंतच्या सगळ्या सोयी त्या त्या ठिकाणी असायला हव्यातच.
0: आता तीर्थक्षेत्र सुधारणा मोहिमेत होईल त्याचा विचार.
1: अहो मुख्य म्हणजे शुद्ध पाण्याची सोय हवी. बाटलीतलं पाणी किती विकत घेणार आणि किती पुरणार
2: तो एक मोठाच प्रश्न आहे. आणि उपलब्ध असूनही नियोजन नसल्यानं सगळ्या गडबडी होतात.
1: खरंय, आपल्या लहानपणी असल्या काही अडचणी नव्हत्या बघ.
0: आमच्या गावाकडे तर रोज पाणी येत असायचं.
2: आमच्या सोलापुरात एकेकाळी नळाला 24 तास पाणी असायचं आणि तेही अगदी उन्हाळ्यात.
0: काय मीरा तू स्वप्नातलं सांगतेस की काय?
1: भाऊजी स्वप्न नव्हे हो, खरंच उन्हाळा थोडा कडक वाटायचा पण आम्ही छोट्या मुली सारखं खेळायचो.
2: आणि प्रीती तुला आठवते का आपण लहानपणीच पोहायला शिकलो आणि तेही उन्हाळ्याच्या सुट्टी.
1: खरंय
0: सोलापूरात.
1: हो पार्क मैदान परिसरातील स्विमिंग टँक दुपारच्या वेळी फक्त महिला आणि मुलींसाठी राखीव होता.
0: आम्ही आमच्या काकांच्या शेतातल्या विहिरीत पोहायला शिकलो
2: का. आणि प्रीती पत्ते, गजगे, लंगडी, शिवणापाणी, कॅरम, बुद्धिबळ कितीतरी खेळ.
1: खरं
2: हो वेळच नाही पुरायचा दिवसाचा.
1: खरे खरे अगदीच ग, सतत खेळायचो आपण. आणि आंबे
0: सोलापुरात कुठले आले आंबे?
2: असं कसं? रायवळ किंवा छोटे रसाळ आंबे खूप असायचे तेव्हा.
1: आता हंगामाची सुरुवातच हापूस आंब्यानं होते.
0: आमच्याकडे तर कर्नाटकातला आंबा आधी येतो कोकणापेक्षा.
2: लहानपणी आजूबाजूच्या खेड्यातल्या आमरा इथले आंबडगोळ रसाळ आंबे तेव्हा दारावर यायचे नाही प्रीती.
1: आणि सोलापुरातल्या एका भागाचं नावच आमराई आहे ना मीरा, आठवते का ग तुला?
2: अगं हो, रसाळ आंबे आणि त्यांच्या कोयीतला रस शोषून घेण्यातली काही मजा वेगळीच होती नाही का.
0: आता हापूस आंबे कापून खावे लागतात.
1: आणि मीरा लहानपणी आपण गोष्टींची पुस्तकं किती वाचायचो.
2: हो, जादूची पेटी, जादूचं शंख, हतीमताई, अलीबाबा, चाळीस चोर
0: आणि चांदोबा.
1: खरंच विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही अशी सुरुवात असलेली ती विक्रम आणि वेतायची सेरीज.
2: आणि प्रीती तुला आठवते का ग चांदोबातली ती चित्र किती सुंदर असायची ना.
1: खरंय ग, गोष्टी इतकीच ती चित्र ही खरंच किती रंजक होती.
0: आता मोबाईलनं हे सगळं हिसकावून
2: थांबा. सध्या काय चालू आहे ते सांगून जुन्या आठवणींची मजा घालवू नका हो.
0: होय, लहानपणीचा उन्हाळा खरोखर रमणीय होता.
1: महिना दीड महिन्यांची सुट्टी असायची पण किती लवकर संपायची ना.
2: आणि दुपारी जेवणानंतर पत्त्यांचा डाव मांडला की संध्याकाळ कधी व्हायची हे कळायचंच नाही. आणि गंमत म्हणजे घरातले सगळे त्यात सामील असायचे.
0: आम्ही मात्र बुद्धिबळ खेळत असू.
1: मग
0: काय बुद्धिबळ खेळत

0: असो असं सांगितलं.
1: त्याचा गुणवत्तेवर काही परिणाम झाला का असं विचारतीये ती.
2: अहो नाही भाऊजी असं काही नाही, ही उगाच काहीतरी म्हणते.
0: आम्ही बुद्धिबळ खेळत असो, मीराला त्याचं वावडं पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे ती तसं म्हणते.
1: इतकं काही मनाला लावून घेऊ नका हा. नाही उपयोग होत काहींना बुद्धिबळ खेळण्याचा पुढच्या आयुष्यात, चालायचं.
0: आम्ही भोवरा विटी दांडू गोट्याही खेळत असू.
2: मीही जाळी घट्ट लपेटून भोवरा फिरवायला शिकले होते.
1: गुंडाळलेल्या जाळीला झटका देऊन भोवरा हातावर फिरवण्याचं कसब आगळच, नाही का.
0: हो ना, गेले ते दिवस, आता नुसते आठवणी.
2: तेव्हा रात्री चांदण्या मोजत आम्ही गच्चीवर छान झोपायचो
1: आणि पहाटे तर गारव्यामुळे पांघरून घ्यावं लागायचं, तेही सोलापुरातल्या उन्हाळ्यात.
0: हो ना, आता गच्चीवरही फिरता टेबल फॅन लावून झोपावं लागतंय.
1: खरंच आहे.
2: खरं तर सोलापूरचा उन्हाळा एकदम असा परका माणसांना झिडकारणारा का झाला कळत नाही बाबा. कुठंही ओलावा नाही, गारवा नाही.
1: अगं प्रीती, झाडं तोडली, जुने वाडे पडून गेले, इमारती उभ्या राहिल्या आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं आणि पाऊसमान कमी झालं.
0: हो खरंय मीरा, आता मान्सून कधी येतो आणि कधी जातो कळत देखील नाही.
2: पुढच्या आठवड्यात अंदमानात दाखल होतोय अशी बातमी वाचली बरं का मी काल.
0: क्या बात आहे, पेपर वाचतेस तू अजून.
1: अहो मोबाईलच्या वेगवेगळ्या ग्रुपवर तासा तासाला जगभरातल्या बातम्या येऊन पडतात ना.
2: आणि त्या बातम्या खऱ्या की खोट्या हे पेपर मध्ये वाचून ठरवावं लागतं.
0: मात्र सोशल मीडियाचा धुमाकूळ पाहिला की गोंधळून जातो सामान्य माणूस.
2: सामान्य माणूस असं तुम्ही म्हणताय भाऊजी, पण हातावरचं पोट असणाऱ्या माणसांकडेही आता टच स्क्रीनचा मोबाईल आहे.
0: हे खरंय.
1: अगो सुलभ हप्त्यातल्या कर्जाची सोय आहे ना.
0: हो ना, सगळं किती अगदी सोपं झालंय आता. परवा माझा मित्र सांगत होता, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात एसी पाहायला म्हणून तो गेला तर त्या मालकानं पत्ता घेऊन थेट घरीच पाठवून दिला सेट.
1: आणि पैसे हो
0: 0% व्याजाचे हप्ते.
1: बर,
2: तो प्रकार तर औरच आहे बाबा. त्यामुळेच अनेक जण गरज नसताना सुद्धा कार घेतात आणि कव्हर घालून फुटपाथवर किंवा घराच्या कोपऱ्यात महिना महिना लावून ठेवतात.
1: आणि एसी तरी काय, उन्हाळ्याचे 2 महिने सोडले तर वर्षभर कव्हर घालूनच ठेवलेला असतो ना.
0: मोबाईलमुळे मार्केट हातात आलंय आता. घरपोच डिलिव्हरीमुळे बाहेर पडण्याचीही गरज राहिली नाही.
2: आणि रोख पैशांची गरज नाहीये. ऑनलाईन पेमेंट आणि तात्काळ कर्जाची सोय.
0: खरंच सगळं किती अगदी सोपं झालंय ना.
1: सोपं की कठीण, आपल्याला गरज असो किंवा नसो खरेदी मात्र वाढतीये हे नक्की.
2: घरात माणसापेक्षा वस्तू झाल्या आहेत हे मात्र बाकी खरंच.
0: हो मीरा, मी आणलेला तो बॉक्स उघड आणि प्रीतीला ती भेट देऊन टाक.
1: अहो मी मघाशीच उघडून ठेवलाय बॉक्स.
2: अरे वा, काय आहे त्यात, मला बघायची उत्सुकता तर लागून राहिली.
1: प्रीती, तुझ्या आवडत्या लेखकाच्या सगळ्या पुस्तकांचा सेट आहे तो.
2: ओ हो हो, थँक्यू भाऊजी. चक्क जी ए कुलकर्णींच्या पुस्तकांचा सेट.
0: मग तर काय,
2: माझ्या सोलापूर भेटीचं सार्थक झालं म्हणायचं.
0: हो ना, ते सगळं मीराचं क्रेडिट आहे. तिने सांगितलं जी ए कुलकर्णी प्रीतीचे आवडते लेखक आहेत, त्यांची पुस्तकं आपण तिला भेट देऊया.
2: शेवटी मैत्रीण कोणाची आहे. मीरा थँक्यू ग.
1: अगं प्रीती थँक्यू काय, जे माझ्याही आवडीचे लेखक आहेत ना. आपण कितीतरी वेळा बोललोय त्यांच्याबद्दल, त्यांच्या कथांबद्दल.
0: प्रीती परवा तू परत जाणार आहेस ना जीएनचं पुस्तक वाचायला, ज्या ज्या वेळी हातात घेशील ना त्या त्यावेळी तुला सोलापूर दौरा नक्की आठवेल.
2: एरवी सोलापूरकरांनी आपली घरं उन्हात बांधली आहेत असं वाटलं असतं बरं का, पण आता इथला उन्हाळा नाही तर जीएनची पुस्तकं मात्र राहती.
1: आणि प्रीती महत्वाचं म्हणजे त्या बॉक्समध्येच ठेव बरं का पुन्हा, म्हणजे प्रवासात न्यायला सोपं होईल. अगं
2: हो, आणि माझ्याकडून ही भेट तुम्हा दोघांना.
1: अरे वा,
0: हे काय प्रीती, अगं लगेच परतफेड.
2: आहो परतफेड नाही आहे का. सोलापूरच्या उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा हवा म्हणून मुद्दामच खास भेट आणली.
1: अरे वा गॉगल, छानच, मला आवडली बर का तुझी ही भेट. आणि तुम्हाला?
0: वा खूपच छान, मलाही खूप आवडली.

0: पुनःप्रसारण आता आपण ऐकलात.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
3: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीच.
2: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
3: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर.
2: इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही.
3: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
2: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
3: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15
2: ऐकत रहा आणि बनवत रहा
3: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
4: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10-11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 8:45 होत आहेत, आता समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
3: 25 वर्षापासून

0: शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिवपार्वती कलेक्शन.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. निर्मिती साहाय्य अभिराम सराफ यांचं, तर सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. लावण्यरंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो लावण्यरंग कार्यक्रमात सुरुवातीला आज आपण मावशीबद्दलची माहिती घेणार आहोत. अर्थात ही मावशी म्हणजे तमाशातली मावशी बरं का. गवळणीतल्या मजेशीर आणि वैशिष्ट्यपूर्ण पात्रानंतर महत्वाचं पात्र म्हणजे मावशीचं पात्र असतं हे आपल्याला माहितीये. आणि मावशी ही गवळणीच्या बाजूची एक अनुभवी अशी सिनियर गवळण असते असं म्हणायला हरकत नाही. तिच्या भक्कम आधारावरच गोकुळच्या गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालेले असतात. अर्थात तसं बघितलं तर मावशीचं काम करणारा एक पुरुषच असतो, त्याला दाढीमिशाही असतात. बऱ्याच वेळेला तो बाजाराला निघण्यापूर्वी आपल्या धोतराचा सोगा सोडून डोक्यावरती पदर घेतल्या प्रमाणात टाकतो आणि कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा लावतो. अर्थात हे त्याचं बाह्यरूप जरी हास्यकारक दिसत असलं तरी हा पुरुष कलावंत मुळातच सोंगाडे असल्यामुळं आपल्याला कोटीबाज आणि हजर जबाबी स्वभावामुळं तो या मावशीच्या सोंगात जिवंतपणा आणून प्रेक्षकांना अगदी मनमुराद हसवतो. कारण मावशीचा विनोद हा विमुक्त स्वरूपाचा असतो. या मावशीबद्दलच अधिक जाणून घेऊया एका लावणी नंतर.
3: श्रोते हो आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत मला तुमची म्हणा या चित्रपटातल्या एका ढंगदार लावणीनं. या लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे ही लावणी उषा चव्हाण यांच्यावरती चित्रित करण्यात आलेली आहे आणि ही लावणी गायली देखील उषा चव्हाण यांनीच आहे. शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे, संगीत राम कदम यांचं. या चित्रपटामध्ये उषा चव्हाण यांच्याबरोबर सूर्यकांत, रोहिणी येवलेकर, राजशेखर आणि वसंत शिंदे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 1970 साली प्रदर्शित झालेल्या मला तुमची म्हणा चित्रपटातली ही ढंगदार अशी लावणी.

आहो जत्रकरी मंडळी, बाप आणि बायका, नको मला तुमची भीक, नाही मागत मी पैका। पाटील गावचा राजा केला त्यानं बाजा, कथा त्याची ऐका कथा।

भिमरावाडी गाव लय भलं, लोक लय चांगलं, कीर्तीचं हुमुलखे। रावण पाटील म्हणती सज्जना, पर सावकार होता बेरके। काळू रामशी शेतकरी कर्ज बाजारी सावकाराच देना। भैरू त्याचा पोरगा होता हिरा, मिळवला तुरा कुस्ती खेळून। पर सावकारानं फिरवली लेखणी, कसाबी करणी दानतले हलके। खाडा खोडी केली आकड्याची।

भैरूला तिराह्या कळला करार त्यानं केला सावकारा संग खरं पुरं कागदपत्र द्यावं पोरगीला न्यावं घरामध्ये माग झाली दोघांची

भैरूची नोकरी झाली सुरू, राखणी करू लागला शेताची. पीक भरगत वरती आली, सोबा वाढली बांधा बांधाची. सरला झाली ती डाकी, लागली त्याच्या नादाची, म्हणती फिरती फुलली, येऊ लागली सजून बघू.

तिकडं पाटील गेला तमाशाला, द्रात्यानं घातला शेवंता अभ्याली, झाला एकाएकी काळोख, इसकटली लोक धावा धाव झाली, नेलं पळून शेवंताला पाटलाच्या घरला ठेवलं कोंडून, सावकाराला वार्ता पुसली आला त्यात पावली बंदूक रोखून।

देवळा पातूर दोघ पोचल आजक लागू लागल काळूच्या जीवा काळून हात जोडल मागण मागितलं खंडोबा देवा मी नव तुझा बाप खरा ध्यानी घे पोरा मरतो मी आता सावकाराला इचार पाटला ना तुझ्या बापाचा सूड घे पुरता।

रागन काम कस व्हाव कस गावाव खुणाच धाग मी त्याचा काढलाय माग पकडलाय नाग पकडलाय वाघ नाव गाव टिपून घ्या जरा रावण पाटील म्हणतात खरा पहिल्या खुणाच केलं पाप त्यो होता भैरू।

श्रोते हो, सध्या आपण बोलतोय तमाशातल्या मावशी या पात्राबद्दल. मावशीचं पात्र तमाशाच्या गवळणीमध्ये केव्हा आणि कसं आलं याविषयी नक्की माहिती उपलब्ध होत नसली तरी तमाशा कलेवर मूलभूत संशोधन केलेल्या जाणकारांनी त्याविषयी आपापली मतं मांडलेली आहेत. काही जण म्हणतात बंगालमधील बाडू चंडीदास आणि कर्नाटकातील पुरंदरदास हे दोन्ही संतकवी मंदिराचे आश्रित होते. पुरंदरदासाने देशभर प्रवास केल्याचा उल्लेख त्यांच्या संदर्भात महत्वाचा वाटतो. पुरंदरदासांनी बंगालमध्ये गेल्यावर बाडू चंडीदासाची रचना पाहिली असावी. तिथल्या बारामासा या लोकगीत परंपरेत कथा गाथा त्यांनी ऐकल्या असाव्यात आणि त्याच प्रकारची रचना त्यांनी केली असावी. कर्नाटकमध्ये बंगालमधल्या बारामासा सदृश्यच राधान आटा नावाची लोकगीतांची एक परंपरा आहे. अर्थात ही विविध नाट्याची परंपरा अस्तित्वात असल्याचं आपल्याला माहिती असेलच. महाराष्ट्रातच या परंपरेला राधा नाच असंही नाव दिलेलं आहे. राधा नाच होळीच्या निमित्तानं केला जातो. फाल्गुन महिन्यात शिमग्याच्या निमित्तानं शृंगारिक मुक्तवर्तन करण्याची प्रथा आपल्याकडे आढळते. पुरंदरदासांच्या रचनेचं अनुकरण राधान आटा या लोकपरंपरेत कन्नड कलावंतांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या राधेच्या नाचामध्ये तो भाग समाविष्ट झाला असावा. राधेच्या नाचात पुरुष राधेचं रूप घेत असतो. या शिमग्याच्या निमित्तानं होणाऱ्या राधा नाचाचं आणि तमाशाचं जवळचं नातं आहे असं डॉ रा चिन ढेरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. या मावशीबद्दलच आणखीन बोलूया आणखीन एका लावणीनंतर.

आताची ही ढंगदार अशी लावणी उषा मंगेशकर यांनी गायली होती भन्नाट भानू या चित्रपटासाठी. शब्द चिंतामणी पोद्दार यांचे होते. संगीतकार राम कदम. या लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे ही लावणी अभिनेत्री मौसमी चटर्जी हिच्यावरती चित्रित करण्यात आलेली आहे. भन्नाट भानू या चित्रपटामध्ये अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, निळू फुले, उषा नाईक, दत्ता भट, आत्माराम भेंडे

मच्छिंद्र कांबळी, सुलोचना लाटकर, श्रीकांत मोघे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुषमा शिरोमणी यांनीच दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता भन्नाट भानू. सध्या आपण बोलतोय तमाशातल्या मावशी या पात्राबद्दल. बंगालमधल्या बारामासा या लोकगीत परंपरेतून आणि बाडू चंडीदासांच्या श्रीकृष्ण कीर्तन या ग्रंथातून तमाशातल्या मावशी बडाईच्या रुपानं संत कवी पुरंदरदासांच्या माध्यमातून कन्नड लोकपरंपरेतील राधान आटा या लोकधर्मीय विधीनाट्यामध्ये आली आणि तिथून ती महाराष्ट्रातल्या राधानाचात आली असे काही उल्लेख आहेत. राधानाचातून तिनं तमाशातील गवळणीत राधेच्या मावशीची भूमिका केली जी हास्यनिर्मिती करण्याचं काम करते आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही करते. श्रीकृष्ण कीर्तनमधील बडाई ही राधेची आजी आहे. ती राधा आणि कृष्ण यांच्यात मध्यस्थी करणारी स्त्री आहे. श्रीकृष्ण कीर्तनमधील राधेची आजी असणारी बडाई तमाशामध्ये राधेची आणि इतर सर्वांचीच मावशी होते. राधा चंद्रावळ ही या गवळणींना मदत करणारी असते, पण राधा कृष्ण यांच्या मिलनामध्ये आनंद मानणारी असते, प्रेमळ असते, कुटुंब वत्सल बनून तमाशामध्ये राहणारी असते. मावशी या पात्राबद्दल आपण बोलणार आहोतच, पण त्यापूर्वी 1960 साली प्रदर्शित झालेल्या बाप माझा ब्रह्मचारी या चित्रपटातली एक दुर्मिळ अशी लावणी आपण ऐकणार आहोत. ही लावणी जयश्री गडकर यांच्यावरती चित्रित करण्यात आलेली आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजा गोसावी, दामोअण्णा मालवणकर, वसंत शिंदे असे विविध कलाकार होते. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन दिनकर द पाटील यांनी केलं होतं. ऐकूया अतिशय सुंदर अशी ही लावणी.

सध्या आपण बोलतोय तमाशातल्या मावशीबद्दल. तिच्या या प्रदीर्घ प्रवासात कोणत्या कोणत्या टप्प्यावर तिचं कसं परिवर्तन होत गेलं याविषयी फारसे उल्लेख नाहीयेत. फक्त एवढंच म्हटलं जातं की बडाई मूळ स्त्री रूप आहे, पण बडाईची भूमिका पुरुषच करत असतो. तमाशातल्या मावशीचं रूप पुरुषानंच घेतलेलं आहे, प्रेक्षकांना हसवणं हा उद्देश बडाई आणि मावशी या दोन्ही पात्रांचा होता हे यावरून लक्षात येतं. साधारणपणे 1885 ते 1890 या सुमारात तमाशामध्ये स्त्री आली असावी असं सांगितलं जातं. त्या अगोदर तमाशामध्ये सोंगाड्या होताच पेशवेकालीन तमाशामध्ये राधेच्या रुपानं वावरणारा नाचा तमाशातल्या स्त्री प्रवेशामुळे थोडा दुर्लक्षित झाला असावा. आणि हा दुर्लक्षित झालेला नाचा तमाशातून एकदम नाहीसा होणं शक्य नव्हतं. तो त्या नव्या रुपात अवतरला असावा, त्याच्या अंगवळणी पडलेले स्त्रीचे हावभाव प्रेक्षकांना आवडत असावेत, आणि राधेच्या रुपात स्त्री उभी केल्यानंतर नाचा तिची जोडीदारीण म्हणून मावशीच्या रुपात स्थिरावला असावा असंही म्हटलं जातं. मावशीबद्दल अधिक बोलणार आहोतच एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती सासर माहेर या 1953 साली आलेल्या चित्रपटातली आहे. आपल्या सोलापूरचे कवी संजीव यांची ही रचना आहे. दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आशा भोसले यांनी गायलेली आहे. अतिशय दुर्मिळ अशी लावणी आपण ऐकूया.

मावशीचं पात्र विनोद निर्मितीसाठी योजलेलं असतं. पेशवाईतील तमाशातील नाचा एक मिसरूड न फुटलेला देखणा गोड परंतु उंच सुरात गाणारा आणि स्त्री सुलभ अभिनय करून नाचणारा पोरा असे. त्या कोवळ्या वयाच्या पोराला उत्स्फूर्त विनोदबुद्धी आणि हजर जबाबीपणा कुठून प्राप्त होणार? स्त्रीच्या तमाशातील प्रवेशानंतर नाचा ही संस्था हळूहळू लोप पावत गेली. हे नाचे नंतरच्या काळात हातात तुणतुणं आणि झांज घेऊन तमाशातली झील ओढताना दिसत असावेत. स्त्रीच्या तमाशातील प्रवेशामुळे नाचांची झालेली दुर्दशा अनेक जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांनी वर्णन केलेली आहे. मात्र काही जिद्दीच्या जातीवंत नाचांनी स्त्री प्रवेशानंतरही आपलं वेगळं आणि स्वतंत्र स्थान निर्माण केल्याचं देखील उदाहरण आहे. भाऊ फक्कड, भाऊ बापू नारायणगावकर, रंगनाथ दादा लोहार, गुलाबराव तासगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक हे मूळ नाचेच होते, पण नंतर ते तमाशाच्या फडाचे मालक झाले. त्यांनी सरदारांची प्रमुख पात्रांची कामं केली आणि काही जण आजही करतायत. याविषयीच आणखीन आपण बोलणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती पवना काठचा धुंडी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली आहे. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

0: माझ्या शेजारी येऊन बसता, हवं नग काहीच न पुसता।
1: अग बाया,
0: अरहट तुम्ही नुसतेच गालात हसता,
2: अवगालात हसता।
1: अग ग ग ग ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग

0: तमाशातल्या मावशीचं मूळ कुठलंही असो पण तिचं तमाशातलं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एवढं मात्र नक्की. कारण तोंडानं फटकळ असलेली ही गवळणीतली मावशी गवळणीची वाट अडवणाऱ्या कृष्णाची आणि पेंद्याची भंभेरी उडवून देते. दैवी अवतारी पुरुष असणाऱ्या कृष्णाला ती अध्यात्मातून भौतिकाकडं, अलौकिकत्वाकडून लौकिकाकडं, पुराणातून वास्तवतेकडं, नैतिकतेतून सामाजिकतेकडं सतत झिंझोडताना आपल्याला दिसते. तिची ही वाचिक खटपट आणि झटपट सामान्य ग्रामीण प्रेक्षकांना विमुक्ततेचा आनंद प्राप्त करून देते. एरवी विक्षिप्त वाटणारा मावशीचा विनोद तमाशा रसिकांना मात्र चांगलाच आनंद देत असत. चला ऐकूया आणखीन एक लावणी. आता आपण ऐकणार आहोत बाळकराम सुलोचना चव्हाण आणि सहकार्यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची एक रचना. सवाल माझा ऐका या चित्रपटासाठी ही रचना संगीतबद्ध केली आहे वसंत पवार यांनी.
1: अग अबला म्हणती तुला साज

आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची हा अग आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची कठोर दिसतो वरून परंतु न्यारीच गोडी पाण्याची अग तीन डोळ्यांची आम्हा देणगी भाव मनामधी भोळा ग अनखवळून जाता भस्म कराया उघडीन

मग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग अगं तुझ्या अंगामध्ये 36

0: गद्दे वार्यावर ठेवून मजला पूजा घटाची करती ग अंदुनिया सारी सुवासिनींची वटी नारळाने भरती ग
1: कृष्ण मावशीच्या संवादात चार चौघात न बोलण्यासारखे संदर्भ येतात. तिथं सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारं वर्तन केलं जातं. या वर्तनात विक्षिप्तपणा असतो, त्यातूनच विनोदाची निर्मिती होत असते. तो विमुक्त विनोद असतो. विमुक्ततेचा आनंद देणं हे एक तमाशाचं वैशिष्ट्य आहे. विक्षिप्तपणातून आणि विमुक्ततेतून एक विशिष्ट प्रकारचा प्रच्छन्न आनंद मिळत असतो. अशा विमुक्त आनंदाची कारणमीमांसा शोधताना कवी मंगेश बाळगावकर यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ते आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात की प्रत्येक माणसाच्या मनात एक जिप्सी दडून बसलेला असतो. जनरीती सभ्यता लोकलज्जेला घाबरून हा जिप्सी आतल्या आतच दबून बसलेला असतो. माणसाच्या मनावर दबाव आणणारे हे बाह्य संस्काराचे कृत्रिम कवच थोडस खिळखिळ झालं की खडकाच्या फटीतून वाट मिळाल्याबरोबर पाण्याचा स्रोत कसा खळखळून बाहेर यावा तसा हा जिप्सी बाहेर येतो. तो मुक्त विमुक्त आणि प्रच्छन्न असतो. अशा प्रकारच्या विमुक्त आनंदाची चिकित्साच डॉक्टर गोमा पवार यांनी आपल्या प्रबंधातही केलेली आहे. यानंतरची लावणी आपण ऐकणार आहोत ती रोशन सातारकर यांनी गायलेली आहे अशी ही साताऱ्याची तऱ्हा या चित्रपटासाठी. गदी माडगुळकरांचे शब्द, विश्वनाथ मोरे यांचं संगीत.

मावशीलाही राधेप्रमाणेच कृष्णाविषयी प्रेम आणि आदर असतो, परंतु मावशीमध्ये दडलेल्या सोंगाड्या आपली खेळकर आणि मिश्किल वृत्ती प्रगट करण्यासाठी कृष्णाची भूमिका करणाऱ्या नटाचीच खिल्ली उडवत असतो। त्याचबरोबर रूढी, परंपरा, दंभ, अहंकार आणि सामाजिक व्यंगावर कोरडे ओढत असतो। यावेळी विसंगतीवर बोट ठेवून तो अनाक्रमक विनोद निर्मिती अधिक करत असतो, त्यामुळेच प्रेक्षक मावशीच्या विनोदावर एकदम खुश असतो। तमाशातली गवळण गद्य पद्यात्मक स्वरूपात सादर केली जाते। ती गीत, संगीत, नृत्य आणि नाट्य यांनी एकत्र असते। गवळणीने केलेली भक्ती, कृष्ण भक्ती, हा या गवळणीचा मुख्य आशय असतो। ही भक्ती पद्यमय स्वरूपात केली जाते, परंतु तमासगीरांनी या गीत संगीतमय गवळणीमध्ये गद्य संवादाची योजना करून त्यामध्ये नाट्यमयता आणली आणि गद्य संवादातून विमुक्त प्रकारच्या विनोदाचा मसाला ठासून भरलेला असतो। या विनोदाच्या मसाल्याची मजा चाखतच प्रेक्षक हसत मुखानं या कृष्ण भक्तीचा आस्वाद घेत असतो। शृंगारातून विनोद ही तमाशातील गवळणीची खरीच खासियत आहे। आपण आणखीन या मावशीबद्दल बोलणार आहोत आणखीन एका लावणीनंतर।

दिलवरा दिल माझे ओळखा ही लावणी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायली होती सांगत्या एका चित्रपटासाठी. गदी मळगुळकरांचे शब्द होते, वसंत पवार यांचं संगीत होतं. तमाशातल्या गवळणीचं प्रयोगरूप एकदम साधं असतं बरं का. गवळणीतील पात्रांच्या रंगभूषा आणि वेशभूषेकडे लक्ष दिलं जात नाही. त्यातील कृष्ण आणि पेंद्या आपल्या नेहमीच्याच धोतर आणि झब्बा या वेशात वावरत असतात. राधा आणि चंद्रावळ बनलेल्या नाचणाऱ्या त्यांच्या पूर्वीच्याच नऊवारी तंग पातळात असतात. एकटा मावशीची भूमिका करणारा पुरुष कलावंत आपल्या नेहमीच्या पेहरावात थोडासा बदल करतो. तो डोक्यावरून रुमालाचा किंवा उपरण्याचा पदर घेतो, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा लावतो. एखाद्या स्थळाचं दृश्य केवळ कल्पनेनं आणि निवेदनानं स्पष्ट करून तो प्रसंग सादर केला जातो. रंगमंचावर नुसती गोल चक्कर मारून मथुरेला आल्याचा आभास निर्माण केला जातो. रूढ कल्पनेला तडा देऊन त्या कल्पनेची टवाळी करून गवळणीमध्ये विनोद निर्माण केला जातो. त्याचप्रमाणे केवळ शब्दांचा उच्चार करून गोपी आपला साजशृंगार प्रेक्षकांच्या समोर उभा करतात. शब्दांच्या माध्यमातूनच कदंब वृक्ष, यमुना नदी, दह्या दुधांनी भरलेले माठ, पैठणी, शालू, अरण्य अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभ्या केल्या जातात. याला आभास नाट्य असंही म्हणतात. हे तमाशातल्या गवळणीचं आणखीन एक वैशिष्ट्यच आहे. वैशिष्ट्यच नव्हे तर तमाशा कलेचं एक सामर्थ्य आहे असं

0: डॉक्टर बाल कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे.
1: श्रोतेहो, कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत जगाच्या पाठीवर चित्रपटातल्या एका लावणीनं. आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आहे. 1960 साली आलेला हा अतिशय सुंदर असा चित्रपट आणि या चित्रपटातली तेवढीच सुंदर अशी ही लावणी.

0: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग
2: हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचं 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.